अवघा रंग एक झाला. काही क्षण थांबावंसं वाटतं. हे सर पूर्ण अनुभूती झाल्यानंतर काही क्षण थांबतो आपण, आतमध्ये झिरपू देतो, मग आठवतो आपण काय बोलत होतो. आपण बोलत होतो पार्वती मातेच्या व्रतासंदर्भात, कठोर व्रत जे तिने केलं, जे जन्मोजन्मी महादेवांनाच आपला पती म्हणून स्वीकारायचं व्रत, वेगवेगळ्या जन्मात, मग आधी सतीचा जन्म, मग पार्वतीचा. आणि हे व्रत मी अनेक वर्ष केलेलं ते व्रत होतं, अन्नाचा त्याग केलेला, त्याचे सुद्धा टप्पे आहेत, त्याच्यातून काही नावं आहेत. अपर्णा हे अजरामर नाव केव्हा आकाराला आलं पार्वतीसाठी? ज्यावेळेला रामचरित मानसमध्ये त्याचा उल्लेख आहे, शिवपुराणात त्याचा उल्लेख आहे, तपश्चर्येच्या पहिल्या टप्प्यात पार्वती माता कंदमुळं आणि फळं खाऊन दिवस काढले, दुसऱ्या टप्प्यात तिनं अन्नपूर्ण सोडलं आणि केवळ झाडावरून स्वतःहून गळून पडलेली वाळलेली किंवा पिकलेली पानं खाऊन मग ते अनेक वर्ष तप केलं. आणि या तपाच्या पराकाष्ठेवरती पार्वतीनं ती वाळलेली पानं खाणंसुद्धा सोडून दिलं. संस्कृत भाषेत अ म्हणजे शिवाय, पर्ण म्हणजे पान, म्हणून अपर्ण. आणि असं तप केल्यानंतर म्हणजे राजवैभव सोडायचं, असं तप करायचं, हे केवळ साधी पूजा नाही ना, हा संकल्प, अस्तित्व पणाला लावणारी कठीण तपश्चर्या. आणि याची परीक्षा पाहण्यासाठी स्वतः शंकर आले होते. ते कठीण तप बघून त्यांनी बटूचं रूप घेतलं आणि स्वतःच शिवाची निंदा करू लागले की तो स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो, त्याच्याशी कशाला लग्न करायचं. पण पार्वती माता आपल्या निश्चयावर ठाम होती आणि तो अढळ विश्वास, अनन्य भक्ती पाहून शंभो महादेव आपल्या स्वतःच्या मूळ रूपात प्रगटले आणि त्यांनी पत्नी म्हणून स्वीकार केला. अनेक मंडळींनी सुचवलेलं गीत आणि आहेच आपल्या ते क्रमवारीमध्ये सुद्धा, पार्वती वेची बिल्वदळे.

मगाशी म्हटलं होतं की ज्याप्रमाणे आपल्या इकडे काही परंपरा आहेत तसे दक्षिणेकडे सुद्धा काही वेगळ्या मानल्या जातात. आणि एका प्रथेप्रमाणे दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये कांचीपुरम इथं माता पार्वतीच्या अथांग प्रेमाची एक वेगळी पवित्र कथा सांगितली जाते. कैलासावरती पार्वतीने विनोदाने महादेवांचे दोन्ही डोळे बंद केले. त्यांचे दोन्ही डोळे म्हणजे सूर्यचंद्र असल्याने सगळ्या सृष्टीमध्ये अंधकार पसरला आणि या चुकीमुळे त्यांनी पार्वतीला पृथ्वीवर जाऊन तप करण्याचा आदेश दिला. पार्वती माता कांचीपुरम इथे एका आंब्याच्या झाडाखाली आली. तिथे तिनं नदीकाठच्या वाळूपासून एक सुंदर शिवलिंग बनवून ध्यान सुरू केलं. तिची परीक्षा घेण्यासाठी वेगवती नदीला शिवजींनी पूर आणायला लावला. वाळूचं शिवलिंग पाण्यात वाहून जाण्याची वेळ आली तेव्हा पार्वती माता अत्यंत व्याकुळून त्या दोन्ही शिवलिंगाला दोन्ही हातांनी घट्ट मिठी म्हणजे आलिंगन मारले. छातीशी कवटाळल्या आणि तिच्या या निस्सीम भक्तीमुळे वाळूचं शिवलिंग विरघळलं नाही. आजही कांचीपुरम मंदिरात त्या शिवलिंगावर पार्वती मातेच्या बांगड्यांच्या खुणा स्पष्ट दिसतात, ज्या रूपाला तामिळमध्ये तळुविया कुळ्ळार म्हणतात. आणि कांचीपुरमच्या याच एकांबरेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेलं ऐतिहासिक आंब्याचं झाड त्याचं वैशिष्ट्यच वेगळं मानलं जातं. म्हणजे पौराणिक श्रद्धेनुसार झाडाच्या चार मोठ्या फांद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद. आणि विज्ञानाला थक्क करणारी गोष्ट म्हणजे 3500 वर्ष जुन्या झाडाला चार वेगवेगळ्या फांद्यांना लागणाऱ्या आंब्यांची चव अगदी वेगवेगळी, एकाची गोड, एकाची आंबट, एकाची तुरट, एकाची कडू. म्हणजे हरितालिकेशी जोडलेलं दाक्षिणात्य रूप म्हणजे गौरी हब्बा किंवा स्वर्ण गौरी व्रत. कर्नाटक आणि तामिळनाडूत मानतात की या दिवशी माता पार्वती आपल्या माहेरी येते आणि दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा गणेश तिला न्यायला येतो. या दिवशी महिला सोन्याची किंवा मातीची गौरी सजवून तिची पूजा करतात. हाताला 16 गाठी असलेला दोरा बांधतात. वेगवेगळा प्रवास, वेगवेगळं चित्र, पण संकल्प दृढ निश्चय तो मात्र एकच, शंभो शंकरांचा.

खरं तर सगळ्या गोष्टींकडे आपण नेहमीच धार्मिक पद्धतीने जेवढं बघतो तेवढंच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघतो, असं गैरसमज होऊ नये की आपण अंधश्रद्धा पसरवतो. श्रद्धेचा भाग आहेच, त्याला विज्ञानाची जोड आहे, आणि आपल्या जुन्या मंडळींनी ती विज्ञानाची जोड या आपल्या परंपरेलाच घालून दिलेली आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आरोग्याचे थक्क करणारे नियम आपल्या या परंपरेंमध्ये दडलेले असतात. अनेकदा बघा ना, आता वेगवेगळ्या गोष्टीतून प्रयोग होतात, 14 तास फास्टिंग, 16 तास फास्टिंग, 23 तास फास्टिंग, एकदाच जेवायचं वगैरे वगैरे वगैरे. वेगवेगळी मंडळींचा वेगवेगळा विश्वास आणि त्यानुसार काही ना काहीतरी होतं. आपण या दृष्टिकोनातून पार्वती मातेकडे पाहिलं तर या 23 तास, 16 तास, 14 तास फास्टिंगमध्ये दडलेलं काय असतं? अपचन, पचन या दृष्टिकोनातून काहीतरी एक त्याच्यामध्ये शास्त्र आहे. दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर पोटात वाढलेलं पित्त शांत करणं, याच्यासाठी काय घ्यायचं नंतर, हाही एक मुद्दा आहे. पण संशोधनानुसार माणूस जेव्हा उपाशी राहतो तेव्हा शरीरातील निरोगी पेशी ऊर्जेसाठी शरीरातीलच जुन्या, मृत आणि ज्या वेगवेगळ्या व्याधी निर्माण करू शकतील अशा खराब पेशींना खाऊन नष्ट करतात. ऑटोफॅगी असं रूप म्हटलं जातं. मग ते पार्वती मातेचं कठीण तप हे त्याचंच प्राचीन रूप. शेवटी विड्याचं पान म्हणजे तांबूल खाण्यामागे उत्तम पाचक गुणधर्म, कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स असतात जे पावसाळ्यात जंतू संसर्ग रोखतात. मानसिक दृष्टीने विचार केल्यानंतर दैनंदिन तणावातून थोडासा विराम घेऊन ध्यान आणि भजनात मन रमवणं, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याला विज्ञानसुद्धा साथ देतं. त्याची फक्त नावं आणि ते तसंच्या तसं ऐकलं तर कदाचित आपल्याला ते करता येईलच असं नाही. आपण परंपरेनुसार काहीतरी करू शकू किंवा श्रद्धेनुसार करू शकू. या सगळ्यामध्ये म्हणजे नुसतं ते करायचं झालं 23 तासांचं फास्टिंग वगैरे, तरी त्याच्यामध्ये सुद्धा संकल्प आहेच, तो तर आपल्याला पाळावाच लागेल. असं आपण 5:46 झालेत, पुढच्या गीताकडे वळूया.

ओस देऊया आपण श्रोत्यांना, भरपूर आहे, एकाच वेळेला कदाचित होणार नाही. अनुया देवळे, अविनाश दिवेकर, निशा लोहार, संजय पुंडे, शेखर खिरे, जगन्नाथ केदारे, आत्माराम कराडे, प्रमोद राऊत, अरुणा गाडी, काशीनाथ पाटील, डॉक्टर दत्तू पासक, अनिल नाईक यांनी फोनद्वारे संपर्क झाला. फोनद्वारे आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या

बाप्पाच्या विषयी, पार्वती मातेविषयी, आणखीन डॉक्टर दत्तोपासक यांनी श्रीपाद श्रीवल्लभांची जयंती आहे त्यानिमित्ताने पण सांगितलं, चित्रा नक्षत्रावरतीच जन्म झाला आणि त्याचाही उल्लेख व्हावा अशी त्यांनी विनंती केली होती. व्हॉट्सअप मेसेजद्वारे सुभाष चव्हाण, मधुसूदन जोशी, विद्याधर कुलकर्णी, आबा पाटील, जुई सुजाता, प्रकाश कुलकर्णी, सुरेश पुट्टजवार, रत्नाकर भालेकर, विनय जोग, अनिल गावडे, जयेंद्र शहा, जयश्री श्रीकांत उमराणी, विठ्ठल मसलेकर, प्रसाद नाडकर्णी, रामदास तांबे, वृंदा जाधव, सुरेश बावकर, शिरीष बेलसरे, आनंद मोकाशी, श्रीनिवास इंगणे, लक्ष्मण अत्रे, प्रकाश जोशी, किशोर पेडणेकर, अर्जुन परब, श्रुती भावे, डॉक्टर संजय सिंग राजपूत, संजीव भुरे, रवींद्र शेणवाय, सुहास सरवटे, राजश्री कुलकर्णी, एन एम पाटील, सुधीर दत्त मुणगेकर, गौतम भिंगारडे, श्रीपाद जोशी, मधुसूदन आणि मेघना आठवले, रवींद्र पाटील, अनंत कानडे, चैतन्य अत्रे, चंद्रशेखर मुळेकर, के जे कामत, भूषण दळवे, निशिकांत जोशी, कविता जोशी, हरिश्चंद्र पाटील, गोपाळ मेढेकर, राजेश एरंडे, भूषण सप्तर्षी, आत्माराम खराडे, विक्रम आणि विद्या आठवले, चित्रा कर्वे, रवींद्र जोशी, नित्यानंद पाटील, जयश्री पाटील, हिंदूराव शेवाळे, प्रवीण बहाडकर, स्वाती कुलकर्णी, दीपा पालकर, मिलिंद बंकापुरे, विजय जोशी, पंकज मोहोळ, शिवाजी दळवी, आणखीन आहेत भरभरून, पण एका गीतानंतर आपण त्यांची पोच देतो. हां,

घेऊया. मिलिंद बंकापुरे, दीपा पालकर, स्वाती कुलकर्णी, विजय जोशी, पंकज मोहोड, शिवाजी दळवी, प्रदीप कुमार कोटलवार, निनाद ओनराव, प्रज्ञा मानकामे, अण्णा अळुसकर, कलावती आणि विनोद वैती, स्मिता आणि विवेक नेवाळकर, कल्पना माइंडकर, सखाराम राशिनकर, सुजाता जोशी, अशोक शिंत्रे, राजेंद्र तुपे, निलंबरी कुलकर्णी, के राघवकुमार, मिलिंद शेटे, रवींद्र गोसावी, रवींद्र कुडाळकर, ममता महेश भाटकर, प्रिया पाठक, भूषण सोनावणे, अपर्णा पटवर्धन, विजय देवरे, संजय माइंडकर, जयंत बर्वे, प्रमोद राऊत, शीला पुट्टजवार, मेघना आगाशे, विनायक धनेश्वर, बलभीम बाबळसुरे, वासुदेव राव, रंजना सदलगे, विलास बुरुंगले, अंजली पाटील, विवेक लोंढे, संध्या जेठे गावकर, सुकृत व देविका, आदिती बापू जुवाटकर, चंद्रशेखर जुगाडे, अजय काणे, सुनीता काणे, प्रफुल्ल गोखले, हेमंत भालेकर, सुधाकर नातू, अरुण गावकर, अशोक जाधव, सुरेश गांधी, पूनम सोईतकर, विनायक गोडसे, सुनीता उत्तुरकर, आणखीन ज्यांची नावं राहिलेत त्यांना आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्याची पोच देऊया. सांगता आपण करूया, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेरे.

सुरुवात करण्यापूर्वी आपण एक नजर टाकूया हवामान वृत्तावरती. काल आगमन सोहळा अनेक ठिकाणी होत होता आणि त्याच वेळेला सोबतीला पावसाची सुद्धा सोबत होती. कुलाबा इथं काल कमाल तापमानाची नोंद झाली 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. सांताक्रूझ इथं कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता 95% आणि पावसाची नोंद झाली 87.7 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठीचा अंदाज, प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील, हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता शहर आणि उपनगरामध्ये वर्तवली आहे हवामान खात्यानं. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता वर्तवली. 6:07 झाले श्रोते, आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती आज तुमच्या सोबतीला रेनबो फंडेमध्ये आहे प्रसाद ठोसर.

0: श्रोते हो, आपण वंदन कार्यक्रमामध्ये उद्घोषित केलेलंच होतं, परंतु काही मंडळींनी आत्ता रेडिओ ट्यून केला असेल त्यांच्या माहितीकरता आज तृतीय आणि चतुर्थी दोन्ही आहे. हरतालिका व्रताच्या संदर्भात किंवा त्या गोष्टींची आपण माहिती घेतलीच वंदनमध्ये, पण अजूनसुद्धा तोच एक अपूर्व संगम आहे आज. पार्वती माता हरतालिकेचं व्रत जिच्यासाठी ओळखलं जातं, दृढ संकल्पाचं व्रत पार्वती मातेसाठी, बाप्पा येणार म्हणून बाप्पा, आणि आज सोमवार आहे, शंभू शंकरांचा वार, या तिघांच्या विषयावरती आपल्याला बोलण्याचा आज योग आला आहे. चतुर्थी आहे आणि अनेक ठिकाणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे अगदी आपण सकाळी आरतीपासून सुरुवात केलेली होतीच. पुढचे 10 दिवस आणि फक्त गणरायाचीच गीतं आपण ऐकणार आहोत. आज या तिघांविषयी बोलण्याची या टप्प्यामध्ये आपल्याला संधी मिळते ती आपण सोडू का? या तिघांविषयी आपल्याला बोलताना नाटक जय जय गौरीशंकर शिवाय दुसरं येऊ शकेल का? आणि म्हणूनच आपण त्याची नांदी इथे समाविष्ट केली. आणखीन त्या संदर्भात आपण बोलू, पण एक व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक,

0: संपर्क 95 95 24 25 59।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
2: खरं तर प्रत्येक सिद्धस्थ नाट्यलेखकाला पौराणिक कथा पुराणांचे संदर्भ नेहमीच एक समृद्ध खाद्य पुरवत आलेत। शिवलीलामृत या ग्रंथामधल्या 14व्या अध्यायात दडलेलं नाट्य याचं एक अप्रतिम उदाहरण। त्यामध्ये शिवपार्वतीच्या द्यूताची खेळाची एक रंजक कथा येते। खेळातील हार जीत आणि नंदी शृंगीच्या चुकीच्या मध्यस्थीमुळे भगवान शंकर रुसून कैलास सोडतात आणि पृथ्वीवर अज्ञातवासात निघून जातात। विशेष म्हणजे या एकाच पौराणिक नाट्याची सांगड अभ्यासकांनी दोन वेगवेगळ्या भूप्रदेशांशी आणि दोन वेगवेगळ्या संस्कृतींशी अगदी तंतोतंत जोडली। एका बाजूला पुराणांची या कथेची सांगड गोव्यातील मंगेशी आणि शांतादुर्गा या देवस्थानांशी जोडली। शंकरांना शोधत आलेल्या पार्वतीच्या मुखातून निघालेल्या त्राहिमाम गिरीश या शब्दावरून मंगेश नाव पडलं, तर शिवशक्तीचा संघर्ष ब्रह्मदेवानी शांत केला, त्यामुळे ती देवी शांतादुर्गा बनली। गोव्यात मंगेशी आणि शांतादुर्गा या उत्सवात हीच कथा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि भक्तिभावानं मांडली जाते। आणि दुसऱ्या बाजूला काही अभ्यासक, लोकसंस्कृतीचे अभ्यासक, हीच कथा सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरशी जोडतात। तिथेही द्यूतखेळातून रुसलेले महादेव डोंगरावरील गुप्तलिंग ठिकाणी दडून बसतात आणि पार्वती माता त्यांना शोधण्यासाठी भिल्लीण रूप धारण करून येते। तिचा तांडव नृत्य पाहून महादेवांचा राग शांत होतो। गोव्यात जसा उत्सव होतो अगदी तसाच शिंगणापूरला दरवर्षी गुढीपाडव्यापासून 12 दिवस शुभपार्वतीचा पुनर्विवाह सोहळा अत्यंत श्रद्धेने साजरा होतो। या दोन्ही ठिकाणचं नाट्य शबरी भिल्लीण रूप आणि कथेचा गाभा तंतोतंत एकसारखाच। पुराणात दडलेल्या आणि गोव्यापासून शिंगणापूरपर्यंत लोकमानसात रुजलेल्या याच अमर कथेला जेव्हा सिद्धस्थ लेखक विद्याधर गोखले हाताळतात, तेव्हा त्यांनी एक अजरामर कलाकृतीचं रूप येतं। संगीत जय जय गौरीशंकर।

विद्याधर गोखलेंनी पुराणातील कथा जशीच्या तशी नाही मांडली, त्याच्यामध्ये नाट्यमय वळणं आली, सुरस संवाद आले, देवर्षी नारदांची नारदगिरी आली, वसंत देसाईंचं संगीत आलं आणि रंगमंचावरती जिवंत झालं ते गौरीशंकर. जय जय गौरीशंकर. महान पौराणिक लोककथेला रंगमंचावर जिवंत करण्याचं ऐतिहासिक काम भालचंद्र पेंढारकर यांनी ललित कलादर्शतर्फे केलं. 1966 गोव्यातील मूळ मंगेशीच्या मंदिरात त्यावेळेला 6 वर्षांचे असणारे ज्ञानेश पेंढारकर यांच्या हस्ते या नाटकाचा मुहूर्त झाला. नटवर्य मामा पेंडसे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि सलग 3-4 महिने कडक तालीम करून घेतली. संगीत नाटक गाण्यांच्या आणि अभिनयाच्या तालमी तासनतास चालायच्या आणि 14 ऑगस्ट 1966 मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग झाला. खूप उत्साह देणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी होत्या. आपण आज कल्पना करू शकत नाही, त्यावेळेला 9:00, 3:00 आणि 5:30 एकाच दिवसात 3 प्रयोग लावून इतिहास रचला होता. बरं, प्रत्येक प्रयोग 4.5 तासांचा, म्हणजे सगळी कलाकार मंडळी 5 वाजल्यापासून नाट्यगृहात हजर आणि लागोपाठ 2 दिवसात तब्बल 5 हाऊसफुल प्रयोग करून या नाटकानं मराठी रंगभूमीवर सुवर्ण अक्षरं लिहिली. एकाच दिवशी लागोपाठ 3 प्रयोग करणं म्हणजे ही खायची गोष्ट नाही ना. बरं, त्यातल्या त्यात संगीत नाटक कलाकारांसाठी गळ्याची शरीराची फार मोठी कसोटी. प्रत्येक प्रयोगात 34 पेक्षा जास्त पद आणि त्यातच भगवान शंकराची भूमिका करणारे पंडित राम मराठे, नारदाची भूमिका करणारे भालचंद्र पेंढारकर यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी त्यावेळेला जो वन्समोर दिलेला, त्यामुळे या दोघांना 3 प्रयोगात म्हणून 100+ गाणी गावी लागली होती. म्हणजे रात्रीच्या 3 प्रयोगाच्या वेळेला कलाकारांचे गळे अतिशय थकलेले होते आणि गळा बसू नये, किती महत्त्वाची गोष्ट, गळा बसू नये म्हणून संगीतकार वसंत देसाई स्वतः विंगेत उभे राहायचे. विंगेत म्हणजे बॅकस्टेजला. प्रत्येक गाण्यापूर्वी ते कलाकाराला स्वतः तयार केलेलं कोमट आयुर्वेदिक काढा द्यायचे, जेणेकरून 3 प्रयोगात गायकीची तीच उच्च आणि बुलंदपट्टी कायम राहावी. प्रेक्षक कलाकारांचा तो सलग 13.5 तासांचा सांगीतिक यज्ञ पाहून स्तब्ध झालेले होते. वेगवेगळ्या म्हणजे ह्यातल्या प्रत्येक पैलूविषयी बोलायचं गेलं तरी वेगवेगळं आहे. अगदी असंच्या असंच आपल्याला नेपथ्याविषयी सुद्धा बोलता येईल, त्याची कथा सांगतो पण आणखीन एका पदानंतर.

0: रमारमण श्रीरंग जय जय भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातील आपण नाट्यपद ऐकलं. प्रसाद सावकरांच्या स्वरातील नाट्यपदसुद्धा लगेचच ओळीत आहे. आपण बोलणार होतो नेपथ्याविषयी. हे संगीत नेपथ्य कलावंत नाट्यकृती त्यातलं नाट्य नाट्य आजही म्हणजे तेवढंच अपील होणार आजही भिडणार. आजसुद्धा बघायला गेल्यानंतर वेषांतराचा आपल्याला प्रयोग असेल तर तो आवडतो, मग तो कुठल्याही काळातला असला तरी, नाही का? मग पार्वती मातेनं बिल्लीणचं रूप घ्यायचं, शंकराने ती ओळखलंय की नाही ओळखलंय असा एक संभ्रम ठेवायचा, मग शंकरानेसुद्धा ते ओळखलेलं असतं असं मागवून आपल्याला कळतं, मग प्रत्येकाची आपापल्या पात्राच्या विषयीचं एकंदर ते वर्तन बघायला आपल्याला, म्हणजे त्याच्यात सस्पेन्स कुठलाच नसतो, आपल्याला माहिती असतं सगळं आणि रोज बघायचं तर ते रोजही माहिती आहे. पण आज मग वेगळ्या जागा घेतल्या, आज कलावंतांनी काहीतरी प्रयोगामध्ये वेगळं केलं असं होऊन जातं. असो, आपल्याला नेपथ्याविषयी आपण सांगणार होतो. सेट डिझाईन केलं होतं प्रसिद्ध नेपथ्यकार पुश्री काळे. अनेक मंडळींना वेगळी अजून ओळख सांगितली तर कदाचित पटकन वेगळं कळेल. वपू काळेंचे तीर्थरूप वडील पुश्री काळे, पडद्याला टाळी हा वाक्यप्रयोग किंवा शब्दप्रयोग ज्यांच्यामुळे अस्तित्वात आला. रंगमंचावर कैलासाचा भव्य देखावा, गोमंतकाचं जंगल इतकं जिवंत उभं केलं की प्रेक्षकांना 3D खोलीचा भास व्हावा आणि प्रयोगाच्या अगदी पहिल्या प्रयोगाच्या आदल्या रात्री 3 वाजता एक भयानक दुर्घटना घडली. कैलास पर्वताचा मुख्य पडदा आणि लाकडी सांगाडा अचानक कोसळलं. सकाळी 9 वाजता पहिला प्रयोग, सगळे घाबरले पण पुश्रींनी हार मानली नव्हती. स्वतः हातात हातोडी घेतली, केळे घेतले, मजुरांच्या मदतीनं अवघ्या 4 तासात सगळा भव्य सेट पुन्हा उभा केला. सकाळी जेव्हा पहिला पडदा उघडला, निराकार ओंकार हे पद सुरू झालं, तो अलौकिक देखावा पाहून प्रेक्षकांनी तब्बल 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट केला. काय सांगायचं ना, नेपथ्यविषयी आपण बोलतोय, पुढचं पद येतच आहे पण वेळ झाली आहे व्यावसायिक विरामाची.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

यातील संगीताच्या संदर्भात म्हणायचं झालं तर एक स्वतंत्र कार्यक्रम हो करताच येत. वसंत देसाईंनी या नाटकाला संगीत दिलं, म्हणजे मगाशी जे पहिल्या प्रयोगात किंवा पहिल्या दिवसाच्या तीनही प्रयोगांबद्दल सांगितलं ते तेवढंच महत्त्वाचं आहे असं नाही, त्याच्या आधीची पण खूप मेहनत आहे. की ज्या पद्धतीनं त्यांनी नाट्यसंगीताच्या मध्ये क्रांतिकारी बदल केले, अगदी सप्तसूर झंकारी तर बोलेपासून ही नांदी दोन वेगवेगळ्या तालांमध्ये एकत्र केले. पौराणिक आणि शिवशक्तीच्या युद्धाचा अटीतटीचा प्रसंग अधिक भव्य वाटावा म्हणून त्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये तब्बल 16 वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्य वापरली. पंडित राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर या दिग्गज गायकांच्या आवाजाची पट्टी ओळखून गाण्याच्या चाली रचल्या. खूप वेगवेगळे किस्से आहेत, अगदी त्यातलं पण या बाकीच्यांनी पण साथ कशी दिली. अण्णा पेंढारकरांचं पण त्यातलं महत्त्वाचं एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो. त्यावेळेला देवर्षी नारदाची भूमिका अण्णा करत होते. सहसा नाटकात लाकडाची किंवा थर्माकोलची वीणा, बनावट वीणा वापरली जायची, पण अण्णांनी या नाटकासाठी खास मिरजेहून मागवलेली खरीखुरी जड तांब्याची लाकडाची वीणा वापरली आणि त्याच्यामागे अफाट निष्ठा होती. अण्णांचं म्हणणं असं होतं की जेव्हा मी नारद म्हणून स्टेजवर येतो तेव्हा वीणेच्या तारांवर बोटं फिरवतो तेव्हा तिचा

खुरा झंकार प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोचला पाहिजे. ती प्रचंड जड वीणा खांद्यावर पेलत साडेचार तास रंगमंचावरती वावरणं, अभिनय करणं, उच्च पट्टीत गाणं ही एक फार मोठी शारीरिक कसरत होती. आणि त्याला त्याचा वापर वसंत देसाईंनी ज्या पद्धतीनं केला, म्हणजे त्यावेळेला त्यांनी म्हटलं की तुमचा आवाज अण्णा असा लागला पाहिजे की जणू काही साक्षात आकाशवाणीतून देव बोलत आहेत. त्यावेळेला नारायण नारायण या शब्दाचा उच्चार करताना एक विशिष्ट प्रकारचा घुमारा त्यांनी आणून घेतला. जेव्हा रंगमंचावरती जड वीणा हातात धरून अण्णांनी गाणं गायलं तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन डोळे मिटून ऐकायचे. दुसरीकडे कशी नाचे छमाछम हे गाणार असताना वसंत देसाईंनी कथ्थक आणि भरतनाट्यम याच्यामधल्या पायांच्या हालचालींचा अभ्यास करून तबला आणि ऑर्गनवर अशी काही लयकारी दिली की पंडित राम मराठे यांनी अभिनयातून शंकराचा रुबाब आणि रागलोभ ज्या पद्धतीनं व्यक्त झाला केला या सगळ्याचं मिश्रण ते एकत्र अंगावर येत होतं. आधी शिवशक्तीचा आटीतटीच ऐकूया, मग कशी नाचे छमाछम ऐकूया. दोन्ही पदांचा उल्लेख झालेलाच आहे, पण आधी शिवशक्ती.

नाटकात शंकराचा प्रमुख गण झालेले शृंगेची भूमिका केली त्यावेळेला दिग्गज गायक प्रसाद सावकार यांनी. तालमीच्या दरम्यान वसंत देसाईने प्रसाद सावकारांच्या आवाजाची लवचिकता तपासण्यासाठी एका पदात लागोपाठ 3 वेगवेगळ्या अत्यंत कठीण हरकती घ्यायला लावल्या आणि प्रसाद सावकारांनी ते आव्हान अगदी लिहिलं या पेलं.

इतकं लिहिलं या पहिलं वसंत देसाईनं कदाचित अपेक्षा नव्हती. तबल्यावाल्याला थांबवून त्यांनी स्वतः प्रसाद सावकारांना मिठी मारली. म्हणाले, सावकार तुमच्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करते. शृंगी हे पात्र उग्र असल्याने शांत स्वभावाच्या प्रसादजींना रागीट बनवण्यासाठी दिग्दर्शक मामा पेंडसे तालमीच्या वेळी त्यांना मुद्दाम चिडवायचे. पण प्रसाद सावकारांनी नंतर ही देहबोली इतकी आत्मसात केली की रंगमंचावरती आल्यानंतर खरोखर

प्रेक्षक अजिबात हलायचं नाही, त्यांना ते हवंच असायचं. असो, प्रसाद सावकरांच्या संदर्भातील म्हणजे त्यांच्या स्वरातील गीत पण ऐकवणार. मग अशी उद्धृत केलेलं, कशी नाचे छमाछम.

तिने एक स्वराचा समावेश करूया, मग प्रसाद सावकरांच्या स्वरातील नारायण रमारमण ऐकवणारच आहे. पण आधी वेगळा अजून स्वर म्हणजे जयश्री शेजवाडकर. पार्वती मातेची भूमिका त्यांनी केली. पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर यांच्यासमोर, या दिग्गजांसमोर काम करताना आपल्या सशक्त अभिनयाने किंवा गायकीने पार्वतीचं सात्विक, मानी आणि विरहानं व्याकुळ झालेलं रूप ज्या पद्धतीनं त्यांनी साकार केलं, उत्तरार्धात भिल्लीण रूप धारण करून आत्ता जे पद ऐकलं, कशी नाचे छमाछम, त्याच्यावरचा अभिनय, त्याच्यावरचं नृत्य, क्लायमॅक्समध्ये शिवशक्तीचा अटीतटीचा या गाण्यात पार्वतीच्या मनातील स्वाभिमान आणि शंकरांचा राग यांच्यातील सांगीतिक संघर्ष, तो वसंत देसाईने अतिशय उत्कृष्टपणे ट्यून केला होता. आणि जयश्री शेजवाडकर यांनी या नाटकातून एक स्वतःची वेगळी ओळख, स्वतःचा आदरयुक्त ठसा हा निर्माण केला. विशेष म्हणजे आजच्या पिढीला सांगण्याची महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच जणांना ते आ काय लागलं आहे असं अचानक प्रतिक्रिया येते ना. जयश्री शेजवाडकरांची या नाटकातली पदं ऐकल्यानंतर त्यांना नाट्यसंगीत ऐकतोय असं नक्कीच वाटणार नाही, वेगळंच काहीतरी आपण ऐकतोय. कारण त्यावेळेलासुद्धा नाट्यसंगीतामध्ये तो एक वेगळा प्रयोग होता. सावज माझं गवसलं किंवा प्रियकरा नसे हा छंद, दोन्ही पदं आपण त्याचा समावेश करू. आधी पहिलं

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

पोच देऊया ना. पुन्हा एकदा आत्ता एकाच वेळेला सगळं होईल असं वाटत नाही, आपण प्रयत्न करूया. अपूर्वा श्रोत्री, मिलिंद शिधये, गायत्री वैशंपायन, विलास जोशी, दिलीप वाणी, दशरथ कदम, रघुनाथ जुवाटकर, चंद्रशेखर बाटवडेकर, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, विलास टेमकर, सोनवणे पुलचंद, रजनीकांत पाटील, माधुरी पवनेकर, अशोक आणि वर्षादास, विकास, सुषमा, श्रावणी, वेदिका भुरे, सुधीर कांदळगावकर, संजीव भुरे, तिलोत्तमा वेरलेकर, हेमंत लेले, प्रफुल्ल देशपांडे, जगदीश गावण, रामदास तांबे, शीला पुट्टजवार, संध्या गावकर, सुरेश पुट्टजवार, मंदा पेडणेकर, मधुकर रुपनवर, लक्ष्मी मडकईकर, माधव मराठे, आनंद परब, विजेंद्र घाटोळ, विठ्ठल देशपांडे, स्मिता शिरोडकर, नागेश राहिरकर, दीपा पालकर, रवींद्र सरनाईक, श्रीप्रकाश वाघ, शैलेश दाते, निशा लोहार, अनिल तांबे, चंद्रशेखर मुळेकर, किशोर पेडणेकर, स्मिता, सुहास सरवटे, दत्ता केदार, प्रदीप अनंतकृष्णन, सुरेखा पाटील, नरेंद्र साळगावकर, ज्योतिप्रकाश देशपांडे, श्रावणी आणि मंगेश भगत, इरा आणि अश्विनी भगत, राजेंद्र येखे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, प्रशांत नाईक, श्रीपाद जोशी, डॉक्टर सुरेश भाई पटेल, अनिल गावडे, महेश मंडपे, सी आर स्वामी, दीपा पालकर, गोपाळ मेढेकर, कमलाकर शेळके, सरिता शेळके, गजानन जोशी, सुजाता पाटणकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, के जे कामत, श्रीकांत गोखले, रेवती, रवींद्र सरदेसाई, वासुदेवराव, सुजाता जोशी, शिवाय मीना शेवडे, सुनीता निमकर, रवींद्र कुडाळकर, अविनाश दिवेकर, अनंत महाजनी, अनुया देवळे, जगन्नाथ केदार यांचा फोनद्वारे संपर्क. मनापासून धन्यवाद. अजूनसुद्धा येतात आणि त्यांची पोच मी आता पुढच्या तिसऱ्या टप्प्यात देईन नक्कीच. आता आपण सांगता करूया प्रियकरा नसे हा छंद या पदानी. मग 7 वाजता सुभाषित गुंजनम.

श्रोते हो नमस्कार. आज गणेश चतुर्थीचा मंगल दिवस. भारतीय परंपरेत कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचं स्मरण केलं जातं. यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर एक सुंदर जीवनदृष्टीही आहे. कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी बुद्धीचा, विवेकाचा आणि योग्य विचारांचा आधार घ्यावा हा त्यामागचा संदेश आहे. तर आज आपण ज्ञान, बुद्धी, विवेक आणि शुभारंभाचं प्रतीक असलेल्या श्री गणेशाचं स्मरण करूया.

या श्लोकात श्री गणेशाचं अत्यंत सुंदर आणि भक्तिभावपूर्ण वर्णन केलं आहे. अग म्हणजे न जाणारा असा तो पर्वत आणि अगजा म्हणजे पर्वतापासून जन्माला आलेली अर्थात माता पार्वती. आनन म्हणजे चेहरा, पद्म म्हणजे कमळ आणि अर्क म्हणजे सूर्य. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर कमळ उमलतं त्याप्रमाणे ज्याला पाहून माता पार्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमलतं असा आपल्या सर्वांचाच लाडका श्री गणेश. अशा एकदंत म्हणजे एक सुळा असलेल्या, अनेकद म्हणजे भक्तांना अनेक आशीर्वाद देणाऱ्या श्री गणेशाची मी रात्रंदिवस उपासना करते. श्री गणेशाचं रूप आपल्याला अनेक जीवनमूल्य शिकवतं, त्याचं विशाल मस्तक व्यापक विचार करण्याची प्रेरणा देतं, मोठे कान आपल्याला अधिक ऐकण्याची आणि विचारपूर्वक बोलण्याची शिकवण देतात, लहान डोळे एकाग्रतेचं प्रतीक आहेत, त्याचं वाहन उंदीर आपल्याला आपल्या चंचल मनावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतं, असेही या प्रतीकांचे अर्थ लावले.

जातात. गणेश चतुर्थी म्हणजे केवळ सजावट, उत्सव आणि आनंद नव्हे. हा उत्सव आपल्या अंतर्मनातही ज्ञानाचा आणि सद्विचारांचा गणेश प्रतिष्ठित करण्याची संधी आहे. आपल्या जीवनात अडचणी येतील, अपयश येईल, कधी मार्ग बंद झाल्यासारखा वाटेल, अशा वेळी घाबरून न जाता शांतपणे विचार करणं, योग्य मार्ग निवडणं आणि प्रयत्न सुरू ठेवणं हीच गणेशाची खरी शिकवण आहे. विघ्नहर्ता म्हणून आपण श्री गणेशाचं स्मरण करतो, पण प्रत्येक विघ्न बाहेरून दूर होईलच असं नाही. कधी कधी आपल्या अज्ञानाचं, आळसाचं, भीतीचं आणि अहंकाराचं विघ्न आपल्यालाच दूर करावं लागतं. म्हणून या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण श्री गणेशाकडे केवळ सुखसंपत्ती मागू नये, तर सद्बुद्धी, विवेक, संयम, ज्ञान आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागूया आणि मनोभावे म्हणूया, हे गणराया, आमच्या बुद्धीला प्रकाश दे, आमच्या विचारांना दिशा दे आणि आमच्या प्रत्येक कृतीत सद्भावना आणि माणुसकी राहू दे. श्री गणेशाच्या मंगलमय स्मरणाने प्रत्येक नव्या कार्याची सुरुवात होवो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल ज्ञान, विवेक आणि सद्गुणांच्या दिशेने पडो. या मंगल कामनेद्वारे म्हणूया गणपती बाप्पा मोरया आणि पुन्हा एकदा वंदन करूया. अगर

0: आपण ऐकलं सुभाषित गुंजनम. पुन्हा व्यावसायिक विराम आणि मग त्यानंतर आपल्या पसंतीची आपल्या लाडक्या बाप्पाची गीतं आपण ऐकणारच आहोत.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: अजून 9 मिनटं झालेच होते हो आणि 7:10 बातम्या असतील, तोपर्यंत पोहोच देऊया. डॉक्टर विवेकानंद रेगे यांनी फोनद्वारे संपर्क झाला, तर ममता शिंदे, संजय पाटील, मेघना आगाशे, वीणा नाडकर्णी, मधुसूदन आणि मेघना आठवले, अनुजबुवा कुंभार, मधुलता व सोनाली चौलकर, जयंत बर्वे, कुमार बर्वे, सुप्रिया रायकर, नागेश व सुवर्ण चौगुले, अशोक कलंबरकर, माधव मराठे, सरोज लेले, रामदास तांबे, मुरलीधर रौंदळ, जान्हवी लक्ष्मीकांत मोटे, शैलेश दाते, जयंत आणि मनीषा सिंगणापुरे, स्मिता साठे, प्रज्ञा वनारसे, केतकी आणि विनायक अंबिके, शैलेश राजे, माधव वाघ, आर्यन सोमवंशी, विजेंद्र घाटोड, विश्वास चांदोरकर, रामदास तांबे, बंडू काका जोशी यांनी आपल्याला व्हॉट्सॲपद्वारे प्रतिक्रिया कळवल्या. आत्ताच शर्मिला कुवारकर यांचीसुद्धा प्रतिक्रिया आले. सांगीतिक यज्ञ आणि पौरोहित्य घरोघरी चालू आहे. सांगीतिक यज्ञ आणि पौरोहित्य करत आहेत. प्रत्यक्ष प्रसाद ठोसर, देवाचे आभार. एक वेगळीच प्रतिक्रिया आली. 7:10 होत आहेत श्रोते, बातम्यानंतर पुन्हा भेटू.
1: आकाशवाणी, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज. मुंबई पुण्यासह अनेक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या T20 आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आता सविस्तर बातम्या. विविधता ही ब्रिक्स शिखर परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी केलं. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं ही अधोरेखित केलं. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांबरोबर 15 द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसंच जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनौपचारिक चर्चा केल्या. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू, असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. लोकांच्या सहभागातून विकसित भारतच्या संकल्पनेला बळ देणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारताची ज्ञानपरंपरा

0: समृद्ध आणि चैतन्यमय आहे आणि तिच्या प्रकाशात संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे, असं शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: जो राष्ट्र अपनी स्मृति, इतिहास, परंपराएं, संस्कार, अभिलेख, भाषाएं, व्याकरण की रक्षा करता है, वो कितने भी साल गुलाम रहे उसको कोई गुलाम नहीं बना सकता है. भारत इसका उदाहरण. नालंदा का पुस्तकालय तो जला सकते हैं, महीनों तक वहां से धुआं उठे इतनी प्रज्वलता से जला सकते हैं, मगर स्मृति और श्रुति से जो लोगों की चित्त में चिति बनकर बसा है वो ज्ञान को कोई समाप्त नहीं कर सकता.
0: एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा अफाट साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज आणि उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. यावेळी हिंदीच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना शहा यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. तसंच बहुभाषिक ऍप भारतीचं लोकार्पण आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय भाषांमध्ये तातडीनं अनुवाद करणाऱ्या डेटा सेंटरचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7,500 अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे शहरासह अनेक ठिकाणी कालच गणेश मंडळांनी ढोलताशाच्या गजरात गणरायाची मूर्ती मंडपात आणली. मुंबई नाशिकमध्ये दिवसभर पाऊस सुरू असतानाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी अत्यंत उत्साहात ढोलताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणली. अहिल्यानगर जिल्ह्यात 255 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी 22 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत.

0: कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली. हवामान. राज्यात काल मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद आणि महिलांच्या T20 आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकन दिखास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: सुप्रभात रसिको, सुप्रभात. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती आज तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर.

गजाननाश्री गणराय किंवा गणराज रंगी नाचतो याच्याशिवाय गणेशोत्सवाची सुरुवातच होऊ शकत नाही, ती सुरुवात झाली असं वाटणारच नाही. आपल्याला आत्ता उर्वरित उत्तरार्धामध्ये किंवा जो काही आपल्याला भाग मिळणार आहे त्याच्यामध्ये मराठी नाटक, बालनाट्य, चित्रपट याच्यामध्ये बाप्पाचं दर्शन, बाप्पाचं आगमन कसं किंवा त्या सणाचं काही समारंभ समावेश झाला आहे का या संदर्भात आपण बोलणार आहोत, आणि त्याच संदर्भातले आपण गीतंसुद्धा निवडलेत. खरं तर कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पा मोरयानीच करतो, मग लोककला असू दे, नाटक असू दे किंवा काहीही असू दे. आजही ही प्रथा अनेक शूटिंग्सना सुद्धा पाळली जाते की सकाळी बाप्पा आधी होणं, बाप्पाला समोर ठेवून त्याच्यावरती आधी चित्रीकरणाची सुरुवात होणं, इथूनच सुरुवात होते. नाटकाची सुरुवातसुद्धा त्याच पद्धतीने होते. नारळ वाढवला जातो, बाप्पाच्या नावानेच आधी पूजन केलं जातं, आणि कार्यामध्ये तर असतंच, पण मग नाटकामध्ये विषय तसं म्हणायला गेलं तर लिटिल थिएटरचं आलेलं नाटक ज्यातलं एक गीत आपण कायम ऐकतो, आपल्याला ते आवडतं, आणि गणेशोत्सवात तर हमखास आपण ते ऐकतोच ऐकतो. आशालता वाबगावकर यांच्या स्वरातील गीत, विजय सोनाळकर यांचं म्हणजे स्वर आणि त्यांचं लिखाण आहे, त्यांची रचना आहे आणि त्यांचंच संगीत दिग्दर्शन आहे. गणपती बाप्पा मोरया नावाचंच ते नाटक आलं होतं. नाटकाच्या संदर्भात खरं तर माहिती काढण्याचा प्रयत्न केला, नेटवरती खूप वेगवेगळ्या पद्धतीने येते, आणि त्यावेळच्या मंडळींना हे विचारलं आहे, कदाचित आपल्याकडे तोपर्यंत येईल, या उत्सवात आपल्याला त्या संदर्भात काही सांगता येईल का, याचा आपण नक्की प्रयत्न करू. पण आज त्या पदानी किंवा त्या गीतानी आपण सुरुवात करतो आहे.

0: 7:28 होऊन गेले श्रोते हो, आपण बोलतोय की माध्यमातून येणारा गणेशोत्सव. नाटकाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर राजकारण किंवा होणारं ध्वनी प्रदूषण याच्यावरती मराठी नाटकामधून फार पूर्वीपासून याच्याबद्दल जनजागृती होत आली. 2015 ढोलताशे हे नाटक आलं. सार्वजनिक गणेशोत्सवातील स्पर्धा, राजकारण, उत्सव, त्याचा हेतू, त्यावेळेला चाललेली मिरवणूक या संदर्भात चपखलपणे बोट दाखवणारं असं ते नाटक, चंप्र देशपांडेंचं गाजलेलं नाटक, पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील एका घरातील संवादाच्या पार्श्वभूमीवर बाहेर सुरू असणाऱ्या ढोलताशांचा अफाट आवाज, ध्वनी प्रदूषण आणि धर्माच्या नावाखाली होणारा गोंधळ यावर ते नाटक थेटपणे प्रश्न उपस्थित करत होतं. अभिराम बडकमकर यांचं ज्याचा त्याचा प्रश्न या नाटकामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पात्रांच्या मनातला गोंधळ, सामाजिक विरोधाभास, थोडक्यात काय तर उत्सवाचा मूळ आत्मा म्हणजेच विवेक, कला आणि सामाजिक प्रबोधन जिवंत राहावं यासाठी कलेनं समाजाला नेहमीच अंतर्मुख केलंय. मोठ्या पडद्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं चित्रण झालेलं आहे. ते नेमकं काय काय कुठल्या कुठल्या चित्रपटांमधून आलंय ते बोलू, पण वेळ पुन्हा व्यावसायिक विरामाची.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
3: तुमचं हसू तुमची ओळख. पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
4: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ॲसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
3: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

अष्टविनायक, अष्टविनायकपासून किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा गणेशोत्सव गणपतीच्या संदर्भामध्ये चित्रपटांमधून आलेलंच आहे. अगदी नवरा माझा नवसाचं, नवरा माझा नवसाचं गीत पण आपण समाविष्ट करणारच आहोत. नवरा माझा नवसाचा तो एक प्रवास वेगळा होता. श्रद्धेसोबतच मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांचा संघर्ष आणि लालबागच्या राजाशी जोडलेली सामान्य माणसाची निष्ठा याच्यावरती 2006 लालबागचा राजा सुबोध भावे, सुनील बर्वे, उषा नाईक यांनी गणेश मूर्तिकारांचं जगणं, त्याच्यावरची श्रद्धा अतिशय सुंदरपणे पडद्यावरती मांडलेली होती. 2009 विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक हा चित्रपटाला, 2007 श्री सिद्धिविनायक महिमा किंवा वक्रतुंड महागाया अशासारखं थ्रिलर ड्रामा, बाप्पाची सत्ता, भक्तांची अथांग श्रद्धा याच्यावरती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच एक आकर्षण राहिलं आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याला भरभरून दाद दिली. मोरया चित्रपटसुद्धा आपल्याला त्याच्यात समाविष्ट करावाच लागेल आणि त्यातलंच गीत निवडलं आहे आत्ता. मग नवरा माझा नवसाचा मधील गीताचा आपण समावेश करू.

0: किंवा पामोरिया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची।
1: अटी लागू।
3: श्रोतेहो, 7:44 आणि वरती 30 सेकंद झालेत। 7:45 अज्ञात मुंबईचा भाग 125 आपण ऐकणार आहोत। सुभाषित गुंजनम आणि अज्ञात मुंबई या दोन्ही मालिकांना आपल्याकडनं उदंड प्रतिसाद येतो। आपल्याला त्या आवडतात नव्हे, आपण त्यासाठी आतुरतेने वाट बघत असता असं आपल्या प्रतिक्रियांवरून दिसतं। मनापासून धन्यवाद। 7:45 अज्ञात मुंबई भाग 125।
4: गणपती बाप्पा।

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: दादाभाई पेस्तनजींच्या लालबाग या प्रासादिक बंगल्यामुळं या सगळ्या परिसराला लालबाग हे नाव मिळालं असा शोध अनेक पुस्तकातल्या माहितीवरून लागला. हे दादाभाई पेस्तनजी कोण असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. दादाभाई पेस्तनजी यांचं पूर्ण नाव दादाभाई पेस्तनजी वाडिया. जन्म 1802 साली आणि मृत्यू 1885 मध्ये 83 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या दादाभाईंना मुंबईत जहाज बांधणीच्या उद्योगाचा पाया घालणाऱ्या वाडिया घराण्याचा वारसा लाभला होता. जहाज बांधण्यासाठी 1735 साली ब्रिटिशांनी सुरतेहून मुंबईत बोलावलेल्या लवजी नसरवांजी वाडिया यांचे ते पणतू, परंतु ते त्या घराण्यात जन्मलेले नव्हते, तर लवजी वाडिया यांचे नातू पेस्तनजी वाडिया यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. मुंबईतल्या अतिश्रीमंत आणि जमीनदार असलेल्या वाडिया घराण्यात दत्तक गेल्यामुळं त्या घराण्याच्या मोठेपणाचे सगळे लाभ दादाभाईंना आपसुकच मिळाले.
2: परंतु केवळ या नातेसंबंधामुळे दादाभाईंना झालेला फायदा दादाभाईंचं मोठेपण सांगण्यासाठी पुरेसं नाही. ते स्वतःही कर्तृत्वानं मोठे होते. वाडिया कुटुंबाच्या जहाज बांधणीच्या पिढीजात व्यवसायात त्यांना बिलकुल रस नव्हता. त्यांनी स्वतःची अशी वेगळी वाट निवडली होती. मुंबईत त्यांनी बँकरचा व्यवसाय सुरू केला. ज्या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी अर्थपुरवठ्याची आवश्यकता असे अशांना ते व्याजानं अर्थपुरवठा करायचे. काळाची पावलं ओळखून दादाभाईंनी या व्यवसायात शिरकाव केला होता. पुढच्या काही वर्षात त्यांनी या क्षेत्रात स्वतःचा असा दबदबा निर्माण केला की या क्षेत्रात पाय रोवून उभ्या असणाऱ्या बड्या ब्रिटिश फर्म्सच्या बरोबरीनं त्यांचंही नाव गाजायला लागलं. अर्थपुरवठादार म्हणून काम करत असलेले त्या काळातले ते एकमेव बँकर होते.
1: अठराशे 1840 साली स्थापन झालेल्या बँक ऑफ बॉम्बे या मुंबई प्रांतातल्या पहिल्या बँकेच्या उभारणीसाठी स्थापन केलेल्या समितीवर इतर सर्व सदस्य ब्रिटिश, तर दादाभाई हे एकमेव नेटिव्ह सदस्य होते.

0: या बँकेचा व्याप वाढायला लागल्यावर 1921 साली कलकत्ता आणि मद्रास या दोन प्रांतातल्या तिच्यासारख्याच इतर दोन बँकांचं आणि बँक ऑफ बॉम्बेचं विलिनीकरण करून इम्पिरियल बँक या नव्या बँकेची निर्मिती झाली. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही बँक याच नावानं कार्यरत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1955 साली या बँकेचं नामांतरण स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. आजही स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेच्या खालोखालची देशातील सर्वात महत्वाची बँक आहे. तिच्या स्थापनेत दादाभाईंचा सहभाग होता.
1: बँक ऑफ बॉम्बे प्रमाणे 1842 साली स्थापन करण्यात आलेल्या द ओरिएंटल बँक कॉर्पोरेशन या संस्थेच्या स्थापनेत आणि भांडवलातही दादाभाईंचा 3/4 वाटा होता. त्याचप्रमाणे त्या काळातल्या अनेक अग्रगण्य आर्थिक संस्था आणि व्यापारी संस्थांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होती. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेतही दादाभाई पेस्तनजी यांचा पुढाकार होता. 1834 साली ब्रिटिश सरकारतर्फे जस्टिस ऑफ पीस हे पद मिळवणारेही ते पहिले भारतीय. एवढंच नव्हे तर सामाजिक चळवळीत आणि समाज सुधारणेच्या कामातही ते अग्रभागी असत. त्यांचा सहभाग नाही अशी एकही संस्था किंवा चळवळ त्या काळात मुंबई शहरात नव्हती.
0: अशा या मातब्बर आसामीच्या मालकीच्या मुंबई शहरातही बऱ्याच जमिनी होत्या. ते ज्या वाडिया घराण्याशी संबंधित होते ते वाडिया कुटुंब ब्रिटिशांच्या अत्यंत जवळचं होतं. या कुटुंबाला ब्रिटिश सरकारनं परळ माझगाव मधल्या बऱ्याच मोठ्या जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या. वाडिया कुटुंबाचा मुंबईत आलेला पहिला मूळ पुरुष लवजी नुसरवांजी वाडिया यांचा लवजी कॅसल नावाचा प्रचंड मोठा बंगला, अगदी पॅलेशियल बंगलो, परळमध्येच होता. तो एवढा मोठा आणि आलिशान होता की त्याच्या शेजारीच असलेलं गव्हर्नमेंट हाऊसही बिचारं वाटावं. आता तो बंगला नाही, त्या जागेवर चित्रपती व्ही शांताराम यांचा राजकमल स्टुडिओ उभा आहे.
1: परळ माझगाव मधल्या एकूण जमिनींपैकी ज्या जमिनी वाडिया कुटुंबाच्या मालकीच्या होत्या त्यातल्याच काही वडिलोपार्जित वारशानं दादाभाईंच्या वाट्याला आल्या होत्या. काही त्यांनी स्वतःही खरेदी केल्या होत्या. त्यापैकीच एका प्लॉटवर साधारण 1825-30 सुमाराला त्यांनी लालबाग बंगला बांधलेला होता. प्रचंड मोठ्या आवारात वसलेला प्रशस्त 3 भव्य असा तो बंगला होता. बंगला कसला प्रासादच होता, पाहता क्षणीच छाप पडावी असा. प्रति राजमहालच जणू. लालबाग इस्टेट हे त्याचं नाव. हे त्यांचं राहतं घर नव्हतं. राहण्यासाठी त्यांच्याकडे फोर्ट आणि माझगावमध्ये आणखी 2 घरं होती. विश्रांतीसाठी, हवा पालटासाठी किंवा पार्ट्या देण्यासाठी बांधलेलं लालबाग हे त्यांचं कंट्री हाऊस होत.
0: ऐस पैस आवारात वसलेला तो प्रासाद त्या काळातला कदाचित एकमेव असावा. कालांतरानं त्याच्या शेजाऱ्यानं इतरही अनेक वास्तू तिथे उभ्या राहिल्या असल्या तरी तोवर तो विभाग त्या बंगल्याच्या नावानं ओळखला जाऊ लागला. त्यात ते होते एक मोठे बँकर, म्हणजेच त्यांची आवश्यकता अनेकांना वेळोवेळी पडत असणार, त्यासाठी त्यांच्या या घरी जाणं येणंही होत असणार. त्यामुळं परळचा तो बंगला आणि तो भाग लवकरच प्रसिद्ध व्हायला लागला असला तर नवल नाही. गिरगावातल्या ऑपेरा हाऊस या सिनेमागृहाच्या वैभवशाली वास्तूमुळे तो भाग ऑपेरा हाऊस म्हणूनच ओळखला जातो हे आपल्या चांगल्याच परिचयाचं उदाहरण आहे. पूर्वी ते एक नाट्यगृह होतं.
1: 1860 नंतर इथे गिरण्या अवतरल्या. गिरण्यांभोवती चाळी आल्या, चाळीत गिरणी कामगार राहायला आले आणि गिरण गाव वसायला सुरुवात झाली. एकेकाळचं शांत सुशेगात परळ गजबजायला सुरुवात झाली. लालबाग बंगल्याच्या सभोवताली ही वस्ती वाढत गेली. बंगल्याच्या आवारातली काही जमीनही विकण्यात आली असावी. तिथे राहणाऱ्या लोकांनी आपला पत्ता सांगताना अमुक तमुक चाळ, लालबाग बंगल्यापाशी, परळ असं सांगायला सुरुवात केली असली तर नवल नाही. हळूहळू त्या पत्त्यातून परळ आणि बंगला शब्द गळून तो पत्ता लालबाग म्हणून स्थिर झाला असणार हे ओघानच येतं नाही का?
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई.

लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई भाग 125 आपण ऐकला. 7:55 होत आहेत श्रोते हो, आणि सांगता करण्याची वेळ आली आहे. आपल्याला पोज देऊया. डॉक्टर विवेकानंद रेगे, निशिकांत जोशी, कविता जोशी, क्रांती बनसोडे, भगवान बनसोडे, महादेव पाटील, सुहास पांडे, महेंद्रभाई आगाशीवन यांनी फोनद्वारे संपर्क साधला. निरुपमा, कल्पना राजवारे, अनिल वालझाडे, वर्षा उदय, चिरंतन राऊत, अपर्णा आणि अरुण गावकर, ईश्वरदास शेट्टी, प्रमोद कारखानीस, नरेंद्र सामंत, सूर्यकांत कुंभार, मोहन दळवी, नंदकुमार पाटील, गायत्री वैशंपायन, गणेश भगत, हितेंद्र दास, रामदास तांबे, सुनीता उत्तुरकर, मोरेश्वर धायमोडकर, यशवंत अडमुठे, प्रमोद चिंचोलकर, दीपा पालकर, विजेंद्र घाटोळ, सुजाता आंग्रे, मालिनी बागवे, सुजाता जोशी, विजया शिरपूरकर, प्रदीप अनंतकृष्णन, सुरेश पुट्टजवार, विजयालक्ष्मी शेट्टी, माधव वाघ, श्रीपाद जोशी, हरिचंद माछेरकर, पी व्ही उपाध्ये, दिलीप पाटील, भगत सुखदरे आणि के जे कामत सर यांच्याकडनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया आलेत. मनापासून धन्यवाद. नरेंद्र जाधव यांची प्रतिक्रिया आत्ताच आली. मनापासून धन्यवाद. आज सकाळी 10 आपल्या सोबतीला FM गोल्डवरती असणार आहेत RJ रश्मी वारंग, आणि 2 आपल्या सोबतीला असणार आहे RJ गोपी भोसले. अवश्य ऐका आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि गोल्ड वाहिनी. सांगता आपण करतोय मगाशी उद्घोषित केलेल्या गीताने, अर्थात वेदशास्त्रा माझी.

0: New insurance mechanism and grain market, writes Financial Express. Quoting the Union Home Minister, the Indian Express states 21 NDA rule states to introduce UCC by 2029. And finally, Indian hockey extends Asian dominance with the men's and women's teams defending their twin junior titles and securing qualification for the Junior World Cup, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi thanks BRICS leaders for making Delhi summit productive and outcome-oriented. Union Home Minister Amit Shah says BJP-led NDA governments in 21 states will introduce uniform civil code before 2029. Festival of Ganesh Chaturthi being celebrated across the country today with great devotion. Hindi Divas being celebrated today. Rajbhasha Awards for 2025-26 to be presented at Mumbai Conference. India condemns attack on merchant vessel off Oman coast, 13 Indian crew members rescued. Dheeraj Bomma Devra scripts history by becoming first Indian male recurve archer to win gold medal at World Cup final in Mexico. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ. आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहर. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा केवळ राष्ट्रांचा समूह नसून तो समस्यांवर तोडगा काढण्यासाठीचा मंच आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कालबद्ध कृती महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असायला हवी. तसंच या गटाची प्रगती मानवतेच्या हितासाठी योगदान देणारी असावी अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. गेल्या दोन दिवसातील चर्चांमुळे आपली ही धारणा अधिक दृढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
4: भारत ने ब्रिक्स के मंच से मित्रता, सहभागिता और सहयोग को आगे बढ़ाया है. हमारा प्रयास रहा है कि ब्रिक्स कोऑपरेशन केवल सरकारों तक सीमित न रहे. हमारे एंटरप्रेनर्स, फार्मर्स, रिसर्चर्स, विमेन, यूथ और सामान्य नागरिक भी इसके सक्रिय भागीदार बने. हमने ब्रिक्स कनेक्ट के माध्यम से स्किल्स, एम्प्लॉयबिलिटी, विमेन इन वर्कफोर्स, सोशल सिक्योरिटी और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा दिया है.
3: शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भविष्यातील सहकार्यासाठी स्पष्ट दिशा देईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. ब्रिक्समधील सहकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा असंही ते म्हणाले. या परिषदेत जागतिक प्रशासन सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, दहशतवाद, शांतता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास यासह प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारमंथन झालं. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता स्वीकारल्याचं नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका केल्या. गेल्या तीन दिवसात विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांबरोबर 15 अधिकृत बैठका झाल्या. याव्यतिरिक्त पंतप्रधान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनेक औपचारिक चर्चाही केल्या. काल त्यांनी कझाकस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील असं केंद्रीय गृहमंत्री

गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईत सांगितलं. जनभागीदारीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची संपूर्ण परिसंस्था आणि उत्पादन साखळी पूर्णपणे भारताच्याच हातात राहील याची खात्री करावी असं आवाहन शहा यांनी भारतीय रत्न आणि आभूषण उद्योजकांना काल केलं. मुंबईत आयोजित 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखितांच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. भाजपा शासित किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू होईल असं अमित शाह यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये यूसीसी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय न्यायसंहितेद्वारे देशाची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट केली असून अनेक राज्यांमध्ये एका वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. 3 वर्षांच्या आत न्याय मिळवून देणं सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात असल्याचंही शहा यावेळी बोलताना म्हणाले. हिंदी दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 1949 याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं. आज हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 52 कोटींहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई इथं आयोजित हिंदी दिवस 2026 या कार्यक्रमात आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. अमित शहा 2025-26 या वर्षासाठीचे राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवानिमित्त आज देशभर सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचं प्रतीक आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र जय्यत तयारी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. तेव्हापासून पुण्याचा गणेशोत्सव हा सामाजिक एकता आणि जनजागृतीचं प्रतीक बनला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे 5 प्रमुख गणपती या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. गर्दीचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. हरितालिका तीज च्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. माता गौरी आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सौभाग्य, सुख, शांती आणि समृद्धी येवो आणि ही पृथ्वी सदैव हिरवीगार, आरोग्यसंपन्न आणि समृद्ध राहो अशी कामना त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ काल MTL गया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. आतापर्यंत 13 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, तर बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाने निवेदनाद्वारे दिली आहे. व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अस्वीकार्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी इराण आणि आखाती देशांमध्ये आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांनी काल ही माहिती दिली. काही आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचं इराणच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5,000 बसेस दाखल केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 52 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. श्रीचरणीनं 4 तर दीप्ती शर्मानं 3 गडी बाद केले. शेफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी T20 विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. गुजरातमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच हरियाणा, चंदीगड, पंजाब, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. आजपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच नागरिकांनी आपापल्या घरी मनोभावी पूजा करून श्री गणरायाची स्थापना केली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानं नागरिकांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले आहेत. बालगोपालांचा तर बाप्पा हा सर्वात आवडता देव. त्यांचा हा लाडका गणपती बाप्पा घरी आल्यानं लहान मुलांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. सार्वजनिक गणेश मंडळांनीही बाप्पाच्या स्थापनेची तयारी सकाळपासूनच सुरू केली आहे. सायंकाळपर्यंत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही गणपती मूर्तीची विधिवत स्थापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे बाजारपेठांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे. कालपासूनच गणेशाच्या पूजेसाठी स्वागतासाठी सजावटीचं साहित्य, फुलं आणि मोदक, मिठाई खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आजही बाजारात सर्वत्र मोठी गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं गर्दीच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी आज व्यवहारासाठी बंद राहतील. दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियानुसार कमोडिटी सेगमेंटमधील सकाळचा व्यवहार बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यंदा संभाव्य 1738 गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे. मागील वर्षी ही संख्या 1577 होती. यंदा अंदाजे 992 ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती दिली. बंदोबस्तासाठी बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई इथं प्रत्येकी एक SRPF प्लाटून तर आष्टी आणि परळी इथं प्रत्येकी एक RCP प्लाटून तैनात करण्यात आली आहे. याशिवाय 746 पुरुष आणि 120 महिला होमगार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत गणेश मंडळांच्या ऑनलाईन प्रक्रियेत 1034 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 625 अर्ज मंजूर झाले आहेत. हिंदी दिवस 2026 निमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे नवी मुंबईतल्या वाशी इथल्या सिडको प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्रात 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आणि उद्या 15 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होत असून या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. हिंदीचा प्रचार करण्याबरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य आणि सहभागाची भावना मजबूत करणं हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. दरम्यान अमित शहा यांनी आज देशवासियांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणे इथं राष्ट्रीय लोक अदालतीत 7000 खटले निकाली काढण्यात आले. यातून 1,57,33,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमांचं उल्लंघन करून ई चलनाचा दंड थकवणाऱ्या वाहन चालकांना या अदालतीच्या माध्यमातून दिलासा मिळाल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील उद्या 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या प्रवासादरम्यान बीड शहरातून त्यांचा ताफा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पवृष्टी करून ते समाज बांधवांना संबोधित करतील. दरम्यान आयोजकांनी शांतता आणि वाहतूक व्यवस्थेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी आयोजित

तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 21,36,94,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभारी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर शिंदे यांच्या हस्ते या लोकअदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. यात दाखलपूर्व 24,303 प्रकरणांपैकी 423 प्रकरणं निकाली काढण्यात आली. विशेष मोहिमेतील 547 तर न्यायालयात प्रलंबित 13,004 प्रकरणांपैकी 850 प्रकरणांचा यावेळी निपटारा करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानाची घोषणा केली आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात 2047 पर्यंत विकसित भारतसाठी लोकसहभागातून संकल्प करण्यात येणार आहे. शहा आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अभियानात भाजप, एनडीएचे मित्रपक्ष, स्वयंसेवी संघटना आणि देशातील नागरिक सहभागी होणार असून ते प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचणार असल्याचं ते म्हणाले. या अभियानात सेवा दिवस अंतर्गत रक्तदान शिबिर तसंच विविध शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो. श्री गणेशाच्या आशीर्वाद वादाने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्निक पूजा केली. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
0: गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत 18वी ब्रिक्स शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत. या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती.

मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अन्नपदार्थ इंधन ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्तपुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या तर कार्लोस अल्कारास तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन चौथ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5व्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात

183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147 कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव्ह अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आणि आज आहे गणेश चतुर्थी, त्यानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर गणपती बाप्पाबद्दल आपण बोलणारच आहोत, गाणीसुद्धा ऐकणार आहोत सप्तरंगी साथमध्ये आणि सांजेच्या पारीमध्ये। चला दोस्त हो-मध्ये आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। नाटकाच्या जाहिरातीत आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असं लिहिण्याची नवी प्रथा सुरू करणारा, तसंच रंगमंचावरल्या एंट्रीलाच हमखास शिट्टीची दाद आणि टाळ्या मिळवणारा किंवा नाट्यगृहाबाहेरचा हाऊसफुलचा बोर्ड बघून आत प्रवेश करणारा डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे एकदम कडक अभिनेता, मराठी रंगभूमीवरचा सुपरस्टार। नाटकांपासून दूर चाललेल्या तरुण रसिकांना खेचून आणण्याची ताकद त्यांच्याकडे होती। एक कालखंड त्यांच्या अस्तित्वानं अक्षरक्षा भारावून गेला। तेजस्वी पाणीदार निळे डोळे, गोरापान वर्ण, मनमोकळं हास्य, टायमिंगची उत्तम जाण, अभिनयाची जबरदस्त ताकद ही वैशिष्ट्य असणारा हा गुणी अभिनेता काळाच्या ओघात पडद्याआड जरी गेले असले तरीही त्यांच्या रंगमंचावरच्या आठवणी, किस्से, त्यांनी केलेल्या एकापेक्षा एक सरस भूमिका, नाटक, चित्रपट आणि वैयक्तिक जीवनातील घटना, त्यांच्या भोवतीचे वादविवाद किंवा समज गैरसमज, हे सार काही आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून बसलं। आज आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्मदिन।

मंडळी, वसंत कानेटकरांची इतिहास जागा करणारी दोन नाटकं, रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे उशाळला मृत्यू, या दोन्हीत डॉक्टरांनी उभे केलेले संभाजीराजे हे थरका पुढवणारे होते. संभाजीराजे म्हणजे डॉक्टर असं समीकरणच बनलं गेलं. गेटअपपासून ते सादरीकरणापर्यंत डॉक्टर दक्ष असायचे. पु ल देशपांडे यांच्या तुझा है तुझ्यापाशी यातलं श्यामही ते ताकदीने रंगवत. श्रीना पेंडसे यांचं गारंबीचं बापू हे कोकणाच्या पार्श्वभूमीवरलं नाटक. गारंबी गावच्या बापूमध्ये ते पुरते रममाण व्हायचे. वसंत कानेटकरांच्या अश्रूंची झाली फुले यातला कॉलेजकुमार लाल्या. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या समक्ष असणारे प्रसंग थक्क करून सोडणारे. काही प्रसंगाच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो. शन्ना नवरे यांचं गुंतता हृदयमधला बाबूल. आशा काळे आणि आशा लता यांच्यासोबत घाणेकरांचं चांगलं ट्युनिंग जमलं होतं. यालाही कोकणाचीच पार्श्वभूमी होती. तरुण आणि प्रौढ बाबूल या दोघातला फरक ते अभिनय आणि देहबोलीतून नेमकेपणानं पेश करायचे. आनंदी गोपाळ, मधुमंजिरी याही नाटकातून डॉक्टरांनी आपल्या अभिनयातील डॉक्टरी सिद्ध केली होती.

नाटकामध्ये यशस्वी कारकिर्द घडवणाऱ्या काशीनाथ घाणेकर यांनी चित्रपटातही काम करायला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता पाहुरे किती वाट. हा चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता आणि यामध्ये त्यांच्यासोबत अरुण सरनाईक सीमा यांनी अभिनय केला होता आणि यातल्या नायिकेच्या धाकट्या भावाची भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी केली होती आणि त्यांची नायिका होती उमा. त्यानंतर त्यांना भालजी पेंढारकर यांच्या मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात भाव्या नावाच्या शिलेदाराचं काल्पनिक पात्र त्यांच्या वाट्याला आलं होतं. ही भूमिका छोटी असली तरी त्यांच्यावर चित्रित झालेलं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हे गीत रसिकांच्या आजही तितकंच लक्षात आहे.

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: चला दोस्त हो, बोलू काही. हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. राजाभाऊ परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली पाठलाग या मराठीतल्या पहिल्या रहस्यमय चित्रपटात काम करण्याची संधी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना मिळाली, आणि या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पाठलाग चित्रपट विलक्षण यशस्वी ठरल्यावर डॉक्टर काशीनाथ घाणेकरांकडे लक्ष्मी आली घरा या चित्रपटातली भूमिका चालून आली. हा चित्रपट चंद्रकांत काकोडकर यांच्या वंदना या कौटुंबिक कादंबरीवर आधारलेला होता. दोन भावांच्या या कथेतल्या मोठ्या भावाची भूमिका चंद्रकांत करणार होते, तर वहिनीच्या भूमिकेसाठी सुलोचनाबाईंची निवड झाली होती, आणि लहान भावाच्या भूमिकेसाठी घाणेकर यांना घेण्यात आलं होतं. 1965 हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ते राजा परांजपे यांच्या पडछाया या चित्रपटामध्ये रमेश देव यांच्या मुलाच्या भूमिकेत चमकले. या दोन चित्रपटातला अभिनय पाहून सुलोचनाबाईंनी दादीमा या हिंदी चित्रपटासाठी घाणेकर यांचं नाव सुचवलं, आणि घाणेकर यांना या चित्रपटात काम करण्यासाठी बोलावण्यात आलं. आणि या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना लगेच अभिलाषा या नव्या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

सुपरस्टार ठरले. डॉक्टरांच्या जीवनावर चित्रपटही निघाला हे भाग्य कलाकाराच्या नशिबी दुर्मिळच म्हणावं लागेल नाही का. अर्थात चित्रपट आणि सत्य यात तफावत असल्याचंही बोललं जातं. आणि सुबोध भावे यांनी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटामध्ये डॉक्टरांची भूमिका प्रतिम साकारली आहे. चित्रपटामध्ये आपली यशस्वी कारकीर्द निर्माण करणाऱ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना विशेष रस होता तो नाटकामध्ये.

एक पिढी बदलली, पण आजचा तरुणही डॉक्टरांबद्दल कुतूहल बाळगू नये. तरुणांना कुठेतरी त्यांच्या मनातला लाल्या हा डॉक्टरांमध्ये दिसत असावा. पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते, पूर्ण कपाळमोक्ष झाला तरी काशीनाथ कधीही कुठेही थांबणार नाही, झोकून देणं हा त्यांचा स्वभावच, त्यांचं पूर्ण जगणं म्हणजेच मनस्वी व्यक्तिमत्वच, हेच खरं. रसिका, आता वेळ झाली आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात इथंच विराम घेण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

मंडळी, अशा या अभिनेत्याचं तुझ आहे तुझपाशी या नाटकाच्या दौऱ्यावर असतानाच अमरावती इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. डॉक्टरांची एक्झिट झाली, त्याला आता 40 वर्ष होतील. एवढा काळ बदल

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन

0: फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्यासमोरची संकटं दूर व्हावीत ही या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
0: मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरताळका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसत आहे. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात इतरत्रही गणेश चतुर्थी भक्तिभाव आणि उत्साहात साजरी होत आहे. गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साही वातावरण असून यंदा आरोग्य जागृती, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. बीडमध्ये 1,738 गणेशमूर्तींची स्थापना अपेक्षित असून 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सवासाठी 866 होमगार्डसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्यात गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात गणेशमूर्ती खरेदीसाठी चितार ओळीमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. महानगरपालिका 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवणार असून गणेश मंडळांच्या सहकार्यानं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेणार आहे. अमरावतीतही या अभियानाची व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 13,455 घरगुती, 1,999 सार्वजनिक आणि 431 एक गाव एक गणपती अशा एकूण 15,885 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. सुमारे 3,500 पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथे हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं करण्याचं आवाहन शहा यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषा यासह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल करून घेतला आहे. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR करण्यात आला आहे. गोवा नाईटक्लब आग प्रकरणी त्या नाईटक्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. अलेक्झांडर झ्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामातलं झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार रसिका, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी 7 या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. आपल्या मनोरंजन क्षेत्राच्या काही वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे वर्षभरातल्या अनेक सणासुदीत विशेष रस घेणं. श्री गणेशोत्सव तर फारच आवडता. चित्रपटातही या सणाचं खास स्थान आपल्याला दिसतं. याबद्दल आज बोलूया. 1951 श्री गणेश जन्म या चित्रपटापासून अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. अन्नपूर्णा या चित्रपटात तुझ्या कांतीसम हे श्री गणेश भक्तीचं गाणं आहे. सुलोचना दिदी गणपतीची पूजा करत असताना हे गाणं गातात असं दाखवलं गेलं आहे. आणि या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक जे रावकवी यांनी आपल्या या चित्रपटाचं नाव अन्न आणि अन्न असं ठेवून तो रिलीज केला होता तेव्हा हे गाणं चित्रपटात काही रिळानंतर होतं. पण पुणे शहरात या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही म्हणून या चित्रपटाचं नाव अन्नपूर्णा असं केलं आणि हे गाणं चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला ठेवलं. मग मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जणू गणपती पावला. चित्रपट सुपरहिट झाला आणि श्री गणेशावरच्या भक्तीचा हा सकारात्मक प्रत्यय.

मंडळी, सुषमा शिरोमणी अभिनीत निर्मित आणि दत्ता केशव दिग्दर्शित फटाकडी या चित्रपटातल्या गणपतीच्या मुहूर या गाण्यात सुषमा शिरोमणी, काजल किरण, भगवान दादा इतर अनेक जण नृत्य करताना दिसतात. सुषमा शिरोमणींनी याबाबत सांगितलं.

किस्सा विशेष आहे. दादरच्या रूपतारा स्टुडिओत गणेश मूर्ती आणि मंडपाचा सेट उभारून या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं, पण शूटिंग संपल्यावर ही गणेश मूर्ती आणि मंडपाचा सेट बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता गणेश मूर्ती अजिबात हलेना, अगदी खूप प्रयत्न करूनही यश मिळेना. अखेर सुषमा शिरोमणींनी निर्णय घेतला की अतिशय वाजत गाजत या श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढून दादर चौपाटीवर विसर्जन करूया, तेव्हा अनंत चतुर्दशीचा दिवस नसूनही अशा पद्धतीनं श्री गणेशाला वाजत गाजत मिरवणूक काढून निरोप दिला आणि मग गणपतीच्या आशीर्वादानं हा चित्रपट सुपरहिट झाला.

मंडळी, अवधूत गुप्ते दिग्दर्शित मोरिया चित्रपटाचं कथानक हा मंडळातला गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आणि कशी मंडळांमध्ये चढाओढ असते, कसं राजकारण खेळलं जातं यावर आधारित होतं. आणि चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सार्वजनिक गणेशोत्सवाचा ज्यांनी पाया रचला त्या लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटात गणेशोत्सवाचं प्राथमिक रूप कसं होतं आणि लोकांचा उपदेश विविध कार्यक्रमांमधून कसे दिले जात होते याची मांडणी करण्यात आली होती. या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गजानना गजानना गाणं खूप प्रसिद्ध झालं. या चित्रपटात सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका होती आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि अभिनीत नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं कथानक गणपतीपुळे गणपतीच्या चरणी पूर्ण राहिलेला नवस फेडण्यासाठी बायको काय काय खडाटोप करते यावर आधारित आहे. ऐकूया त्याच चित्रपटातलं हे गाणं.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। नजरेसमोर पडद्यावर कोकण भूमीचं हिरवगार नितळ सुंदर विहंग दृश्य आपल्या मनाला प्रसन्न करतं, आणि आपण प्रवेश करतो ते कोकणातल्या एका गावच्या गणेश शाळेत। बाप्पाच्या डोळ्यांची लिखाई सुरू असते। हा बाप्पा असतो घरत कुटुंबियांचा। गेली 124 वर्ष घरत कुटुंबीय पिढी दर पिढी गौरी गणपतीचा सण साजरा करतायत। नणंद भावजे भाऊबंधू आजी आजोबा जावई नातवंड असं एकत्रित कुटुंबातल्या तीन पिढ्या या सणाला एकत्र येतात। घर एकदम भरल्यासारखं असतं। कोणाची नजर लागावी असा हसता खेळता हा घरतवाडा। याच घरतवाड्याची कुटुंबाची त्यांच्या नात्याची प्रेमाची इच्छा आकांक्षा याच सोबत कौटुंबिक हेवेदावे धुसफूस आणि परंपरेच्या जोपासनेची संवेदनशील गोष्ट लेखक दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी घरत गणपतीमध्ये सफाईदारपणे उभी केली आहे।

मंडळी राजदत्त दिग्दर्शित अष्टविनायक या लोकप्रिय चित्रपटात श्री गणेशाची आरती जी तुम्ही आता ऐकली आणि पूर्ण गाणं मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. हे गीत अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगे, मल्लेश, जयवंत कुलकर्णी आणि पंडित शरद जांभेकर यांनी गायलं आहे. या गाण्यात अनुक्रमे मोरेगावचा मोरगावचा मयुरेश्वर, येऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, महाडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर या अष्टविनायक स्थानांचं दर्शन आपल्याला घडतं. सिनेमाच्या एकाच तिकीटात असा लाभ हे विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. गीतकार जगदीश खेबडकर यांनी गणेशाच्या आठही स्थानांची वैशिष्ट्य या गाण्यात गुंफली असून अनिल अरुण यांचं संगीत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात या चित्रपटातल्या चंद्रकांत, सचिन पिळगावकर, नवतारका, वंदना पंडित, शरद तळवळकर, रमेश भाटकर हे कलाकार आहेतच, पण पाहुणे कलाकार म्हणून अनेक स्टारही आहेत. त्यात कृष्णकांत दळवी, सूर्यकांत, अशोक सराफ, उषा चव्हाण, आशा काळे, जयश्री गडकर, सुधीर दळवी, रवींद्र महाजनी आणि शाहू मोडक एकेका स्थानांचं वैशिष्ट्य गातात. कधीही गाणं पहावं आणि अष्टविनायकाचं दर्शन घडावं चित्रपट असंही काही देत असतो मंडळी.

मंडळी ऐन गणेशोत्सवात पुण्यात मराठी चित्रपट प्रदर्शनाची परंपरा बरीच वर्ष कार्यरत होती. याचं कारण म्हणजे पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मूर्ती आणि भव्य रोषणाई. देखावे पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून अगणित भक्त येण्याची दीर्घकालीन परंपरा आहे. आणि हे सगळं पाहायचं तर रात्री, मग दिवसा काय करायचं. तर वेळ सार्थकी लावण्यासाठी मराठी चित्रपट बघायला प्राधान्य दिलं जायचं आणि त्यामुळे 12, 3 आणि 6 वाजताचे शो हाऊसफुल गर्दीत चालायचे. एकदा का अशा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जम बसला की मग गणेशोत्सवानंतरही या मराठी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळायचा. गणेशोत्सवातलं एकेकाळचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे गल्ली चित्रपट, ही लोकप्रिय गोष्ट. मुंबईत तर एकेका मंडळाच्या वतीनं हिंदी मराठी चित्रपटाचं आयोजन आवर्जून केलं जायचं. मराठी चित्रपटामध्ये सूर्यकांत, चंद्रकांत, राजा गोसावी, अरुण सरनाईक, दादा कोंडके यांच्या अनेक जुन्या चित्रपटांना प्रचंड मागणी असायची. जगाच्या पाठीवर, सांगते ऐका, पाठलाग, आम्ही जातो आमच्या गावा, दामकरी काम, बाळागाऊ कशी अंगाई, सतीचा वाण, लक्ष्मण रेषा, वारणेचा वाघ, पाटचा भाऊ, पवनाकाठचा धोंडी, सोंगाडा, एकटा जीव, सदाशिव, आंधळा मारतो डोळा, अशा चित्रपटांना मागणी असायची. तर हिंदी चित्रपटांमध्ये दिलीप कुमार, देवानंद, राज कपूर, शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन या स्टारच्या अनेक चित्रपटांना खूपच चांगली मागणी असायची.

0: गणपती
1: मंडळी, मी स्वतः लहानपणी गणेशोत्सवात अशा पडद्यावर शराबी दिवाना हमाल दे धमाल हे चित्रपट बघितलेत आणि मंडपात पडदा लावून हे चित्रपट छोट्या प्रोजेक्टरवर दाखवले जायचे. यात रिळं बदलावी लागायची म्हणून एका मध्यंतरांसह आणखीन दोन तीन अशी एकूण तीन मध्यंतरं असायची. अनेकदा तरी मध्ये फिल्मही तुटायची पण तरीही कोणी तक्रार करायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे रात्री 10 नंतर हे चित्रपट सुरू होऊन 12:30 नंतर संपायचे, पण त्याबद्दल काही नियम वगैरे नव्हते तेव्हा. आणि अनेक कलाकार हे गणेशोत्सवातले मेळे, लोकनाट्य, लोकनृत्य, वाद्यवृंद यातून घडलेत, पुढे आलेत. विशेषतः फार पूर्वी गिरगाव गिरणगावात लहानाचे मोठे झालेले अनेकांची पाळंमुळं या गणेशोत्सवात रुजलीत, घट्ट झालीत. पूर्वी गणेशोत्सवात राज्यात अनेक ठिकाणी नाटक, वाद्यवृंद यांचे दौरे व्हायचे आणि कलाकार आपल्या चाहत्यांपर्यंत पोचायचे.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची।

मंडळी परळ इथल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओमध्ये आजही गणेशोत्सव साजरा केला जातो आणि चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या दिग्दर्शनातल्या नवरंग या गीत संगीत आणि नृत्य यांची थीम असलेल्या भव्य चित्रपटासाठी गणेश मूर्ती उभारली होती. शूटिंग संपलं आणि व्ही शांताराम यांनी निर्णय घेतला की याच मूर्तीपासून आपल्या स्टुडिओत अनेक प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा करायचा. ती प्रथा आजही सुरू आहे. तू सुखकर्ता, विश्वविनायक, विघ्नहर्ता, महागणपती अशा मराठी चित्रपटांच्या नावात श्री गणेश दिसला. सगळीकडे सध्या मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानं सारी दुःख दूर ठेवून आपण बाप्पाच्या सेवेसाठी रुजू झालो आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: रसिक हो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचे दूरध्वनी माझ्यापर्यंत पोचलेले, तुमचे व्हॉट्सअप संदेशही माझ्यापर्यंत पोचले आहेत आणि गणेश चतुर्थीच्या तुम्ही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुम्हालाही मनापासून शुभेच्छा। कार्यक्रम आवडत असल्याचं तुम्हाला कळवलंय, गाणीही आवडत असल्याचं तुम्ही कळवताय आणि तुम्ही तुमचे अनुभवही मला सांगताय। खरंच खूप छान वाटतंय, तुमचा हा प्रतिसाद असाच सदैव राहू द्या। आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात विराम घेण्याची। ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले घेऊन येते तुमच्यासाठी सांजेच्या पारी हा कार्यक्रम। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी।

मराठी ठळक बातम्या. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि प्रदूषण होणार नाही अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. खाद्यान्न, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनाच्या किमती वाढल्यानं गेल्या महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.97% वाढ झाली. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिती आणि त्यामुळं झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे ही वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचाली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR केला आहे. बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला तहलका मासिकाचा माजी संपादक तरुण तेजपाल यांना आज गोव्यातल्या म्हापसा न्यायालयात आत्मसमर्पण केलं. तेजपालनं 3 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण केलं आणि तसं प्रमाणपत्र सादर केलं तर त्याच्या याचिकेवर 22 सप्टेंबरला सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला होता. ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी तुमचा आरोग्य मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. फायनली तो दिवस उजाडलाय आणि ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो. आज आहे गणेश चतुर्थी. शहरातल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात आज एकच नाव घुमतोय, गणपती बाप्पा मोरया.

मंडळी, आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. कुठे आरती सुरू आहे, कुठे पाहुण्यांची लगबग आहे, तर कुठे मोदकाचा सुवास सुटलाय. आणि अशा या शुभ मुहूर्तावर आज पुढचा एक तास आपण प्रवास करणार आहोत एका अशा ऐतिहासिक ठिकाणाचा जे इच्छापूर्ती देवस्थान म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती. आज टिटवाळ्याच्या मंदिरात काय अद्भुत गर्दी असेल विचार करा. गणेश चतुर्थीला तिथं बाप्पाची महापूजा होते आणि आजच्या दिवशी बाप्पाचं रूप हे खरंच बघण्यासारखं असतं. आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं टिटवाळ्यात काय वातावरण आहे, तिथला इतिहास काय आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ऊर्जा अजून वाढवण्यासाठी ऐकूया हे गाणं.

मंडळी, आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे. आपण आज घरात बापाची स्थापना केली आहे ना, तशीच हजारो वर्षांपूर्वी महाभारत काळात याच टिटवाळ्याच्या पावनभूमीत निसर्गकन्या शकुंतलेनं बाप्पाची पहिली स्थापना केली होती. राजा दुष्यंताच्या विरहात ती खूप दुःखी होती. तेव्हा कण्व ऋषीने तिला सांगितलं, बाप्पाची आराधना कर, तो विघ्नहर्ता आहे, सर्व संकट दूर करेल. आणि शकुंतलेनं मनोभावे या महागणपतीची स्थापना केली आणि काय चमत्कार. राजा दुष्यंत तिला पुन्हा भेटला. विचार करा, आज आपण जसा घरात बाप्पा बसवला आहे तसाच शकुंतलेनं तिथं बाप्पा बसवला होता आणि बाप्पाने तिची इच्छा पूर्ण केली. म्हणूनच आजच्या दिवशी

मंडळी, आज आपण साजरा करतोय गणेश चतुर्थी विशेष कार्यक्रम. आणि मित्रांनो, शकुंतलेनं स्थापन केलेलं हे मंदिर पुढे काळाच्या ओघात एका तलावाच्या काळात गुप्त झालं, पण बापाला पुन्हा यायचंच होतं. 18व्या शतकात जेव्हा पेशवे माधवराव यांच्या काळात दुष्काळ पडला, तेव्हा पाण्यासाठी एका जुन्या तलावाचं खोदकाम सुरू झालं आणि खोदता खोदता अचानक तिथं तीच शकुंतलेनं पुजलेली भव्य गणेश मूर्ती प्रकट झाली. तो दिवसही असाच आनंदाचा आणि उत्साहाचा होता. पेशव्यांनी तिथं भव्य मंदिर बांधलं. आज तुम्ही टिटवा

करायला गेलात तर मुख्य गाभाऱ्याजवळ शकुंतला आणि तिचा मुलगा भरत यांच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात. याच भरताच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत पडलं हे विसरू नका बरं. म्हणजे आपल्या देशाच्या नावाची मूळ कथा जिथं घडली ते हे टिटवाळा. चला या अभिमानाच्या गोष्टीवर बाप्पाचं एक मस्त गाणं ऐकूया.

मंडळी, टिटवाळा इथलं हे जे गणपतीचं मंदिर आहे ना, ते अगदी साधं आहे. मंदिरात 3.5 फूट उंचीची शेंदुरानं माखलेली गणपतीची मूर्ती आहे, आणि शेंदुरानं माखलेला हा जो गणपती बाप्पा आहे तो मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतो. नाभी आणि मूर्तीचे डोळे हे स्फटिक मण्यांचे आहेत, आणि या मूर्तीच्या चरणांशी यक्ष गंधर्व आहेत, तर डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. तसंच गणपतीची मूर्ती ही डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या 4 हातात आयुध आहेत. गणपतीच्या मूर्तीला नेहमी पितांबर नेसवला जातो, आणि मंदिरात चांदीची छत्रीसुद्धा आहे. मंदिराच्या परिसरात एक छोटी दीपमाळ आहे. अशी मान्यता आहे की या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मुला मुलींचे विवाह लवकर जुळतात, आणि सभा मंडपात चांदीचा उंदीर आहे. भक्तगण या उंदराच्या कानात आपली इच्छा सांगतात.

सिद्धिविनायक महागणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी मुंबई, ठाणे आणि कल्याण इथून उत्तम वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत बरं का. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेननं किंवा रस्त्यानं सहज पोहोचू शकता. रेल्वेने म्हणजेच लोकल ट्रेनने कसं जायचं हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT, दादर, कुर्ला, घाटकोपर किंवा ठाणे स्थानकावरून मध्य रेल्वेची कसारा किंवा थेट टिटवाळा लोकल ट्रेन पकडायची. ट्रेननं कल्याण स्टेशन ओलांडल्यानंतर तिसरं स्टेशन टिटवाळा येतं आणि टिटवाळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पूर्व बाजूला आल्यावर तुम्हाला मंदिरासाठी मुबलक प्रमाणात शेअरिंग ऑटोरिक्षा मिळतात आणि स्टेशनवरून मंदिर साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तसंच तिथं जुन्या काळातील पारंपरिक घोडागाडी देखील उपलब्ध असते.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात

0: विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
1: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
2: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
4: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. सांजे छपारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. टिटवाळ्याच्या गणपतीबद्दल आज आपण बोलत आहोत आणि ट्रेनने कसं जायचं त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता रस्त्यानं कसं जायचं ते सांगतो. जर तुम्ही मुंबई किंवा ठाण्याहून निघणार असाल तर राष्ट्रीय महामार्ग मुंबई नाशिक हायवे NH3 पुढे या. कल्याण बायपास पडगा हायवेने येत असताना कल्याण बायपास पडगा टोल नाक्याच्या अलीकडे ओलांडून पुढे आल्यावर टिटवाळ्यासाठी उजवीकडे मार्ग बदलणारा एक फाटा लागतो. तिथं मोठा फलकही लावलेला आहे. जर तुम्ही कल्याण शहरातून येत असाल तर कल्याण मुरबाड रोडने शहाड पूल ओलांडून थेट टिटवाळ्याला पोहोचता येतं. आणि मंदिर जे आहे ते रोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत उघडं असतं. मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीला रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असतं. आणि स्वतःच्या वाहनानं जाणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनातर्फे पार्किंगची उत्तम सोय उपलब्ध आहे. मंदिर परिसरात पूजेचं ताट, पेढे आणि बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक मिळणारी अनेक दुकानं आहेत.

मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे की ही वेळ लोकल ट्रेनच्या गर्दीची असते, पण आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे लोक कामावरून नाही तर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडलेत. जर तुम्ही आता CSMT किंवा ठाण्यावरून टिटवाळा फास्ट लोकल पकडली तर ट्रेनमध्ये फक्त एकच जयघोष ऐकायला मिळेल, गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळच्या वेळी टिटवाळा स्टेशनवरून बाहेर पडलं की तिथलं वातावरण हे बघण्यासारखं असतं. आजूबाजूला खेळण्यांची प्रसादाची दुकानं सजलेली असतात. मंदिराजवळचा तो मोठा तलाव आणि तिथून येणारी थंड वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जाते. आणि मंदिरात प्रवेश केल्यावर जेव्हा बाप्पाजी संध्या आरतीची तयारी सुरू असते तो माहोल शब्दात सांगता येणार नाही.

0: हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: नमस्कार, मी महेश कोठारे. मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी.
3: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. संध्याकाळचे 4:45 झालेत श्रोत्यांनो, आणि आता प्रत्येकाच्या घरातून, गल्लीतून घंटानाद, टाळ्यांचा आवाज आणि कापूर धुपाचा सुवास यायला सुरुवात होईल. कारण आता वेळ होते बाप्पाच्या संध्याकाळच्या आरतीची. आज टिटवाळा मंदिरातही महाआरतीची जय्यत तयारी झाली असेल आणि बाप्पाला 56 भोगांचा नैवेद्य दाखवला जातो, हजारो मोदक तयार केले जातात. मित्रांनो, आजच्या दिवशी बाप्पाकडे एकच मागायचं, बाप्पा सुख दे, समृद्धी दे आणि सगळ्यांना सुखात ठेव. मग तुमच्या घरात आज काय भेट आहे, उकडीचे मोदक की तळलेले मोदक? मला व्हॉट्सअपवर नक्की सांगा. चला, आरतीची वेळ जवळ येते तर ऐकूया बाप्पाचं हे

श्रोत्यांनो, आता आपल्या या गणेश चतुर्थी विशेष कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ झाली आहे. आज आपण टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक महागणपतीच्या दर्शनाचा व्हर्च्युअल प्रवास केला, शकुंतलेची कथा ऐकली, पेशव्यांचा इतिहास जाणला, आता घरात छान दिवा लावा आणि बाप्पाच्या आरतीची तयारी करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. उद्या पहाटे 5 ते 8 वाजता रेनबोवर रश्मी वारंग तुमच्या बरोबर असणार आहे. मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आत्तापुरता तुमचा निरोप घेतोय. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. हसत राहा आणि ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला। मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते। राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं। ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली आहे। पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्र धुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 15 सप्टेंबरला एकटंच मुंबईत यायची घोषणा केली आहे। आज आंतरवाली सराटी इथं ते बोलत होते। इतर मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI नं FIR दाखल केला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख या FIR करण्यात आला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह. प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात श्री गणेशा आरोग्याचा हे अभियान राबवण्यात येणार. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. आणि दुष्काळ सदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आता सविस्तर बातम्या. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: जगभरातल्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. एकच सर्वांना विनंती आहे, कमीत कमी प्रदूषण होईल असा प्रयत्न सर्व मिळून करूया आणि आनंदाने आणि जेवढं पारंपरिक पद्धतीने होईल तेवढं पारंपरिक पद्धतीनं आपला गणेशोत्सव साजरा करू.
0: श्री गणेशाच्या आगमनानं आज विदर्भात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरातील प्रसिद्ध चितारोळीत गणेश मूर्ती खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसंच अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐकूया सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: इसवी सन 1728 पासून ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा जपत नागपूरचे महाराज राजे मुधोजी भोसले यांच्या सिनियर भोसला पॅलेस या निवासस्थानी यंदा 298 वर्षी श्रीगणरायाचं पारंपरिक पद्धतीनं पालखीतून आगमन झालं. विविध पूजा अर्चा आणि धार्मिक विधी पार पाडून गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यांवर तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी इथल्या निवासस्थानी बाप्पांचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी देखील आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे श्री गणेश आरोग्याचं हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणं आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अंतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहकार्यानं सामुदायिक आरोग्य शिबिरं आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातही श्री गणेश आरोग्याचा हा अभिनव उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा 15,885 ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल 3,500 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनानं कर्णकर्कश डीजे तसंच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी नाकारल्यानं यवतमाळ इथल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बाल संस्कार केंद्रातील गणेशोत्सव मंडळानं यंदा पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं स्वागत केलं. पारंपरिक ढोलकी आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं गणेशोत्सवातील कला परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जागर कलेचा समृद्ध परंपरेचा या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. या स्पर्धेत जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1,00,000 रुपये तर महाराष्ट्रातील तसंच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सूचना नियम आणि प्रवेशासंबंधी सविस्तर माहितीसाठी filmcityganeshreels.com या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे. त्यामुळे राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे उद्या 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईकडे प्रस्थान करणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. बीडनंतर पाली, मांजरसुंबा, लिंबा, गणेश, पाटोदा मार्गे ते मुंबईकडे रवाना होतील. आयोजकांनी प्रशासनाला शांतता आणि वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून 18 दुष्काळ सदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा तातडीनं समावेश करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यानं खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत 18 दुष्काळ सदृश जिल्ह्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्यानं जिल्ह्यातील सद्यस्थितीचा तातडीनं फेर आढावा घेण्याची गरज असल्याचं जाधव यांनी पत्रात नमूद केलं. पर्जन्यमान अहवालानुसार 2 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यपेक्षा सुमारे 87% कमी नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि पीक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर राज्यातील सर्व पक्ष आणि समाजातील नागरिकांनी आंदोलनाऐवजी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीनं रहावं असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गणपती उत्सवाचे हे 10 दिवस महाराष्ट्राला मजबूती देणारे असून महाराष्ट्र समाज तसंच कोणत्याही व्यक्तीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. 18 जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची आकडेवारी प्रशासनाकडून प्राप्त झाली असून ही आकडेवारी मंत्रिमंडळासमोर मांडणार आहे. ज्या भागात पाऊस चांगला झाला आहे तिथं पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून सध्या 18 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं देखील बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पावसातील खंड आणि कमी पावसामुळे अकोला जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची शासन स्तरावर दखल घेण्यात आली असून शेतकरी बांधवांना परिपूर्ण मदत मिळवून देण्यात येईल. एकही नुकसानबाधित शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली. त्याचप्रमाणे गावांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा आणि पाण्याची स्थिती याचीही नोंद घेऊन मदतीच्या अनुषंगानं कार्यवाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न पदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होरमुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या निर्देश

वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. अलेक्झांडर स्क्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनवर 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामातलं झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. दरम्यान अमेरिकन ओपनच्या पहिल्या फेरीतल्या धक्कादायक पराभवानंतर सर्बियाचा 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीतून अव्वल 10 बाहेर पडला आहे. तो आता जगात 12 क्रमांकावर आहे. मागील 24 तासात अकोला शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात शहरात 5.3 mm पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसाचं प्रमाण आणि वितरण अद्याप समाधानकारक नसल्यानं दुष्काळाचं सावट कायम आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह. प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात श्री गणेश आरोग्याचा हे अभियान राबवण्यात येणार. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. आणि दुष्काळ सदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना झाली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेश मूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. श्री गणेशाच्या आशीर्वादानं देशाच्या प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात श्री गणेश आरोग्याच्या अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरू बनण्याची प्रार्थना केली. नाशिक शहरासह जिल्ह्यात गणरायाचं उत्साह स्वागत झालं. शहरात सुमारे 1,500 गणेश मंडळ असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे. जिल्ह्यात 757 गावांनी 1 गाव 1 गणपती संकल्पना स्वीकारली आहे. रत्नागिरीत 1,69,538 घरगुती आणि 127 सार्वजनिक गणपती विराजमान झाले आहेत. कर्ला आंबेशेतमधील सुमारे 125 गणपतींची सामूहिक मिरवणूक यंदा 41व्या वर्षीही लेझिम आणि ढोलपथकासह निघाली. सिंधुदुर्गात 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट करण्याची प्रथा कायम असून चाकरमणी मोठ्या संख्येनं गावी दाखल झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये 15,885 गणपतींची स्थापना झाली असून 3,500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात श्री गणरायांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. बीडमध्ये 292 गावांनी तर धुळ्यात 36 गावांनी 1 गाव 1 गणपती उपक्रम स्वीकारला आहे. अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसह बाजारपेठा आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमरावतीत मातीच्या गणेश मूर्तींसोबत रोप आणि कुंडी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. लातूरमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झालं.

0: आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा भाजपाशासित राज्यांमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की राज्य शासनानं याकरता 7 सदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारे कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा यावेळी म्हणाले.
2: यहां मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए. परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहां पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजभाषा हिंदी ही देशातल्या सर्व भाषांशी जोडलेली आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही. त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 मध्ये ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी महसूल, नगरविकास, अर्थ तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर अखेरपर्यंत ते शरद पवारांच्या सोबत कार्यरत राहिले. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायांचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 आकाशवाणी मुंबई शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक

0: वर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. नागपुरात श्रीगणेशा आरोग्याच्या अभियानाअंतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरू बनवण्याची प्रार्थना केली. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद इथं नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. गणेशोत्सवातली कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात ते म्हणाले की राज्य शासनानं याकरता नेमलेल्या 7 सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाईल.
1: UCC बनाने के लिए ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने एक कमेटी तैयार कर दी है. कमेटी काम कर रही है और मेरा विश्वास है कि जल्दी ही कमेटी का रिपोर्ट आने के बाद हम उस पर अमल करेंगे.
0: मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारा कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं, हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणवारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए, परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं, तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% पोहोचला. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% असलेला खाद्यान्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% झाला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर राहिला. ग्रामीण भागात तो 5.23%, तर शहरी भागात 4.31% इतका राहिला. नेपाळला या वर्षाअखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारनं मंजुरी दिली आहे. मुझफ्फरपूर ढालकेबार लाईनमधून 600 मेगावॅटपर्यंत तर तनकपूर महेंद्रनगर लाईनमधून 54 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात केली जाईल. नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे जलऊर्जा सुविधांना मोठा फटका बसल्यानं त्यांची वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या कठीण परिस्थितीत भारतानं वीज दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक बळकट होईल असा विश्वास ऊर्जा मंत्रालयानं व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे सुरक्षारक्षक, तसंच दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92%, तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI कडून FIR दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि मंडळी आपण आज अथर्व शीर्षाने आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आपण आपली एक मालिका आपली सुरू आहे आणि या मालिकेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या नदी घाटांबद्दल बोलत असतो, ज्या नदी घाटांनी खास एक स्वतःचं वैशिष्ट्य जपलेलं आहे. तर त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा घाट ज्याच्याबद्दल जाणून घेत असताना आपण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या मागच्या मालिकेमध्ये मागच्या कार्यक्रमामध्ये आपण मेणवली घाटाबद्दल बोललो होतो. वास्तविक बघायला गेलं तर हा संपूर्ण जो म्हणजे महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यातला वाईचा जो परिसर आहे, तर कृष्णा नदीच्या काठावर असे विविध घाट वसलेले आहेत आणि या संपूर्ण घाटांवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या मंदिरांचा सुद्धा अनुभव घेता येतो. तर वाईमधल्या मेणवली घाटाबद्दल आपण बोललो. त्याच्याच पुढे वाईजवळ धोम धरण आहे आणि त्याच्याच आसपास कृष्णेचा जो घाट आहे, तर या घाटावर जर आपण फेरफटका मारला तर तिथल्या नदीकाठच्या दगडी पायऱ्या, तिथली जुनी मंदिरं, पारंपरिक सगळ्या वास्तू, त्यामुळे ह्या संपूर्ण घाट परिसराला एक वेगळंच सौंदर्य असं प्राप्त झालेलं आहे. आणि अत्यंत म्हणजे सकाळ आणि संध्याकाळची वेळ ह्या घाटावर जेव्हा फिरण्यासाठी पर्यटक येतात किंवा इतर मंडळीसुद्धा येतात, तर त्यावेळेला ज्याला आपण असं म्हणतो की शांत एक अनुभव, तर तो आपल्याला येऊ शकतो. आणि या संपूर्ण परिसरामध्ये असणारं वाईचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर, तर ते सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की मंडळी बाहेर फिरायला वगैरे जातात, सातारा वगैरे भागामध्ये त्यांचं भटकंती असते, तर त्या भटकंतीमध्ये हे जे महागणपती मंदिर आहे, तर त्या महागणपती मंदिराच्या परिसराला भेटसुद्धा आवर्जून मंडळी देत असतात. महागणपती कारण त्याचा जो मोठा आकार आहे त्यामुळे त्याला ढोल्या गणपती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि कृष्णेच्या काठावरच हे मंदिर आहे. अत्यंत मोठी अशी ही गणपतीची मूर्ती जी ह्या भागातलं महत्त्वाचं आकर्षण आहे. आणि हे मंदिर सगळ्याच बाबतीत म्हणजे धार्मिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मुळात कसं आहे की गणपतीच्या कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला अत्यंत आध्यात्मिक असाच अनुभव येत असतो, पण बाजूचा नदी किनारा ह्या संपूर्ण परिसराला आणखीन एक वेगळा सुंदर असा एक साज देतो असं म्हणायला

हरकत नाही. ह्या संपूर्ण हा जो कृष्णेचा काठ आहे ना, त्या काठावर जवळ म्हणजे जवळपास त्या नदीच्या आसपास 7 घाट आहेत. मागच्या वेळेला आपण मेणवली घाटाबद्दल बोललो, तर हा जो घाट आहे महागणपती मंदिराचा, तर त्याला गणपती आळी घाट असं म्हटलं जातं. आणि त्या मंदिराच्या समोरच काशी विश्वेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. 1762 गणपतीराव भिकाजी रास्ते यांनी या गणपतीची स्थापना केली होती. आणि प्राचीन काळापासून विराटनगरी म्हणून वाईची ओळख आहे. मंदिरांचं शहर म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. पण त्यामध्ये हा जो महागणपती आहे त्याचं वैशिष्ट्य अगदी खास आहे. आणि हे जे काही मंदिर आहे पूर्णपणे त्याची बांधणी व्हायला 10 वर्ष लागली होती. आणि त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा प्राणप्रतिष्ठापना झाली 1769 त्या काळामध्ये 15 लाख रुपयांचा खर्च झालेला होता. 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद अशी ही प्रचंड मूर्ती आणि बाजूचा तो सुंदर असा वाईचा कृष्णेचा काठ आणि या संपूर्ण परिसराला त्यामुळे एक वेगळंच रुपडं प्राप्त होतं. आपण जर का या घाटाला भेट दिली असेल आणि महागणपतीला भेट दिली असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचा तो संपूर्ण प्रसन्न असा अनुभव FM रेनबोवर 107.1 MHz वर.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि आजचा हा दिवस कालपासून अत्यंत उत्साहात आणि जोशामध्ये गणेश चतुर्थीला सुरुवात झालेली आहे. कालच आपण FM गोल्ड वाहिनीवर भेटलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल बोलून झालंय. आजचा दिवस जो आहे, आजचा दिवस खास आहे, कारण आज आहे ऋषी पंचमी. मुळात ऋषी पंचमीचं जे महत्त्व आहे ते नेमकं काय आहे, तर कश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ अत्री सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती या सगळ्यांचा आठव करण्यासाठी, त्या सगळ्यांच्या कार्याला नमन करण्यासाठी आजचा दिवस हा निश्चित करण्यात आलेला आहे. आणि आठ सुपाऱ्या मांडून या ऋषीपंचमीची पूजा सिद्ध केली जाते. शिवाय ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत पुलत्स्य क्रतू मरीची अत्री आणि वसिष्ठ यांचं विशेष पूजन या दिवशी केलं जातं. मुळात आधी ह्या सगळ्या ऋषींबद्दल तो आपल्याला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी आपण एक अशा पद्धतीची मालिका केली होती ज्यात ह्या सगळ्या प्राचीन ऋषींबद्दल आपण माहिती करून घेतली होती. तर त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचं जे काही योगदान आहे भारतीय सृष्टीच्या किंवा संस्कृतीच्या घडणीमधलं, त्या अर्थाने त्यांचा आदर किंवा त्यांचा सन्मान करण्यासाठी हा ऋषीपंचमीचा दिवस हा साजरा केला जातो. यात खास अरुंधतीचा उल्लेख करावा असा वाटतो. आपण तिच्याबद्दल स्वतंत्रपणे वेगळं आपण बोलणार आहोत, पण आजच्या दिवशी हे जे पूजन केलं जातं ऋषीपंचमीला, त्याच्यामध्ये स्वकष्टार्जित या गोष्टीला खूप महत्त्व आहे. म्हणजे नेमकं काय, तर ह्या सगळ्या ऋषींनी त्यांच्या जगण्यातनं स्वकष्टार्जनाला खूप महत्त्व दिलेलं होतं, प्रतिष्ठा दिलेली होती. आणि

त्यांनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचं वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावं हा मुळात आजच्या दिवसाचा मुख्य हेतू आहे. तर अशा दिवशी स्वकष्टार्जित या शब्दाला असलेल्या महत्त्वामुळे या दिवशी, आजच्या दिवशी आपलं जे काही व्रताहार आहे किंवा जे काही आपलं खाणं आहे त्यात केवळ मानवी कष्टातनं उत्पन्न झालेलं जे काही असेल ते खाणं अभिप्रेत असतं. आणि म्हणून मग आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे आज ऋषी पंचमीला घरोघरी ऋषीची भाजी केली जाते. अळूची पानं, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ अशा सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये असतात. इतरही काय काय असतं. याचं कारण ह्या सगळ्या भाज्या ह्या स्वकष्टार्जित आहेत. म्हणजे काय तर बैलाच्या श्रमाची गरज ज्या भाज्यांना लागत नाही अशाच भाज्या आज आहारात खायच्या असा एक त्याच्यामध्ये दंडक आहे किंवा समज आहे या ऋषीपंचमीच्या व्रताचा. आणि म्हणून आपल्याकडे ती ऋषीपंचमीची भाजी केली जाते. आता मग त्याच्यामध्ये कित्येकदा असंही होतं की कणसं येतात. मग कणस आलं तर मग म्हणजे पंचमीच्या भाजीमध्ये कणसं घालणारी पण अनेक जणं माहिती आहेत. तर त्यात हा भाग महत्त्वाचा आहे की जे काही तुम्ही आज खाल त्या भाजी ज्या भाज्यांमधनं तर त्यात बैलाचे श्रम असता कामा नये, स्वकष्टार्जित ते असलं पाहिजे. अर्थात ह्या सगळे दंडक पाळणं किंवा ह्या सगळ्याच गोष्टी काळाच्या ओघात पाळणं थोडंसं कठीण झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे की आपल्या जिभेचे चोचले, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक रुचकर करण्याची इतकी हौस असते की मग आपण त्यात अनेक गोष्टी घालतो. मूळ हेतू काय आहे ऋषीपंचमीच्या भाजीचा तर तो हा आहे की अशा गोष्टी आजच्या दिवशी खायच्या ज्याच्यामध्ये बैलाचे कष्ट नाही आहेत, मानवी कष्टच त्या गोष्टींमध्ये असले पाहिजेत. बघा बरं होत आहे का सगळं आपल्याकडनं तसं. जस्ट एक जाता जाता सांगावं असं वाटलं. मुळात आधी ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे खूप वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत ते उलगडण्याचा प्रयत्न आपण करत असतो वंदन कार्यक्रमात FM रेनबोवर 107.1 MHz. अरुंधतीबद्दल मला विशेष बोलायचं आहे पण तत्पूर्वी आपण हे गीत ऐकणार आहोत.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी